0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: निरामय जीवन।
2: हरिओम। प्राणायामाची सुरुवात करण्याआधी 3 वेळा ओंकार म्हणूया।

ओंकार साधनेमुळे आपलं चित्त स्थिर झालं असेलच. प्राणायाम करताना पाठीचा कणा सरळ असायला हवा. यासाठी पद्मासन, वज्रासन किंवा सुखासन म्हणजे सरळ मांडी घालून ध्यानात्मक आसनात बसा. आता भस्रिका प्राणायामाने सुरुवात करूया. भस्रिका प्राणायाम करताना दोन्ही नाकपुड्यांनी श्वास छातीत पूर्णपणे भरून घ्या आणि बाहेर सुद्धा पूर्णपणे तितक्याच वेळात सोडा. प्राणायाम करताना डोळे बंद ठेवून मनात प्रत्येक श्वास आणि उच्छ्वासाबरोबर ओमचं चिंतन आणि मनन करा. हा प्राणायाम करताना जेव्हा श्वास आत घ्याल तेव्हा पोट फुगवून देऊ नका. प्रत्येक प्राणायाम आपण 3 मिनिटं करणार आहोत, त्यामुळे ह्या आकड्यांच्या बरोबर श्वासाची गती ठेवा. 1 2 1 2. प्रत्येक जण आपापल्या शक्ती सामर्थ्यानुसार हा प्राणायाम संथ गतीने, मध्यम गतीने अथवा जलद गतीने करू शकतो. ह्या प्राणायामाची सवय झाल्यावर गती वाढवत न्या. उच्च रक्तदाब आणि हृदयरोग असणाऱ्यांनी भस्रिका जलद गतीने करू नये. भस्रिका करताना मनामध्ये असा विचार करा की या अखिल विश्वात सामावलेली दिव्य शक्ती, पवित्रता, सुख, शांती, आनंद, ऊर्जा असं जे जे काही मंगल आहे, शुभ आहे, ते प्रत्येक श्वासाबरोबर माझ्या देहात प्रवेश करत आहे. अशा दिव्य संकल्पासहित केलेला प्राणायाम नक्कीच लाभदायक ठरेल. भस्रिका प्राणायामामुळे फुफ्फुसं सशक्त होतात. हृदय आणि मेंदूला शुद्ध प्राणवायू मिळाल्यामुळे आरोग्य प्राप्त होतं. सर्दी, जुनं पडसं, ॲलर्जी, श्वासरोग, दमा असे रोग दूर व्हायला मदत होते. तसंच शरीरातील प्राण आणि मन स्थिर होतं. हा प्राणायाम रोज 3 ते 5 मिनिटं केला तर त्याचा लाभ तुम्हाला नक्कीच जाणवेल. ह्या ध्वनिमुद्रिकेत दिलेल्या प्राणायामांच्या नंतर जास्त वेळ प्राणायाम करण्यासाठी शेवटी दिलेल्या संगीतावर प्राणायामाचा सराव करा. दुसरा प्राणायाम करूया कपालभाती. कपालभाती हा प्राणायाम केल्यामुळे कपाल म्हणजे मस्तकावर, भाती म्हणजेच तेज आणि ओज वाढतं. कपालभातीची कृती भस्रिकेपेक्षा थोडीशी वेगळी आहे. भस्रिकेत श्वास आणि उच्छ्वास समान रूपाने घेतले जातात आणि सोडलेही जातात, तर कपालभाती करताना शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडण्यावर भर दिला जातो. तेव्हा प्रथम मध्यम गतीने श्वास घ्या आणि जलद गतीने शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा. श्वास घेण्याची क्रिया शक्य तितकी सहजपणे करा आणि पूर्ण एकाग्रता मात्र श्वास बाहेर सोडण्यातच करा. हे करताना आपल्याला जाणवेल की आपलं पोटही आकुंचन आणि प्रसरण पावत आहे. रोज 3 मिनिटं हा प्राणायाम अवश्य करायलाच पाहिजे. सुरुवातीला कपालभाती प्राणायाम करताना जेव्हा जेव्हा थकवा वाटेल तेव्हा तेव्हा मधून मधून थांबा. 1 ते 2 महिन्यांच्या सरावानंतर हा प्राणायाम तुम्ही न थांबताही करू शकाल. सुरुवातीला कदाचित कंबर आणि पोटात दुखेल, पण सरावामुळे ते हळूहळू बंद होईल. संकल्प ऐकत असताना शांत डोळे मिटून कपालभाती चालू ठेवा. कपालभाती प्राणायाम करताना मनामध्ये असा विचार आणा, माझ्या प्रत्येक उच्छ्वासाबरोबर माझ्या शरीरातील जो काही रोग आहे तो, आणि त्याचबरोबर काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, ईर्षा, राग, द्वेष इत्यादी सर्व विकार बाहेर पडत आहेत अशी भावना मनात ठेवून उच्छ्वास सोडा. आपल्याला नक्कीच फायदा होईल. कपालभातीमुळे
मस्तकावर आणि चेहऱ्यावर तेज, ओज आणि सौंदर्य वाढतं. सर्व कफरोग, दमा, श्वास, ॲलर्जी, सायनस असे रोग नाहीसे व्हायला कपालभाती प्राणायाम खूपच सहाय्य करतो. हृदय, फुफ्फुस आणि मस्तकाचे रोगही दूर व्हायला मदत होते. लठ्ठपणा, मधुमेह, गॅस, बद्धकोष्ठता, आम्लपित्त, किडनी आणि प्रोस्टेट संबंधीचे रोग निश्चितपणे दूर होतात. आपल्या शरीरातील चक्रांचं शुद्धीकरण होऊन समस्त चक्रांमध्ये एक दिव्य शक्ती संचारू लागते. मन स्थिर, शांत आणि प्रसन्न राहतं. नकारात्मक विचार नाहीसे होतात. कपालभाती प्राणायाम रोज किमान 3 ते 5 मिनिटं अवश्य करायलाच पाहिजे. जुन्या किंवा असाध्य रोगांनी पीडित व्यक्तींनी 15 मिनिटं आणि स्वतःच्या ताकदीनुसार यापेक्षाही जास्त काळ हा प्राणायाम करावा. त्यासाठी या ध्वनिमुद्रिकेच्या शेवटी दिलेल्या संगीतावर रोज सराव करा. तिसरा अजून एक महत्वपूर्ण प्राणायाम म्हणजे अनुलोम विलोम प्राणायाम. अनुलोम विलोम प्राणायाम सुरू करताना अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने श्वास हळूहळू आत घ्या. मग मध्यमा आणि अनामिकेने डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. आता त्याच नाकपुडीने हळूहळू श्वास आत घ्या. आता अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा आणि डाव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

ही एक प्रक्रिया पूर्ण झाली। असा साधारण 3 मिनिटं आपण अनुलोम विलोम प्राणायाम करणार आहोत। आपल्या शक्तीनुसार श्वासोच्छ्वासाची गती मंद, मध्यम किंवा जलद करा। थकवा येईल तेव्हा थोडा वेळ आराम करा, थकवा गेला की पुन्हा करा। हा प्राणायाम करताना मनात विचार करा की माझा पूर्ण देह दिव्य प्रकाशाने दैदिप्यमान होत आहे। सर्व शक्तिमान परमेश्वराच्या दिव्य शक्तीची चहूबाजूंनी वृष्टी होत आहे। हा प्राणायाम करताना प्रत्येक श्वासोच्छ्वासाबरोबर मानसिक रूपाने ओमचं चिंतन आणि मनन करा। त्यामुळे आपलं मन ध्यानाच्या उन्नत अवस्थेसाठी योग्य प्रकारे तयार होतं। अनुलोम विलोम प्राणायामाचा सर्वात मोठा लाभ म्हणजे ह्यामुळे शरीरातील सर्व नाड्या शुद्ध होतात, त्यामुळे देह पूर्णपणे निरोगी, कांतिमान आणि बलिष्ठ होतो। संधिवात, आमवात, स्नायूंची दुर्बलता असे वातरोग, मूत्ररोग, धातुरोग, आम्लपित्त, शीतपित्त असे पित्तरोग आणि सर्दी, जुनपडस, सायनस, दमा असे कफरोग दूर व्हायला खूपच मदत होते। नकारात्मक विचार जाऊन सकारात्मक विचारात वाढ होते, तसंच आनंद, उत्साह, चैतन्य यांची प्राप्ती होते। अनुलोम विलोममुळे संपूर्णतः तन, मन, विचार आणि संस्कार यांची शुद्धी होते। देहाचे सर्व रोग नाहीसे होऊन आणि मनही शुद्ध होऊन ओंकाराच्या ध्यानात आपण लीन होऊ लागतो। ह्या प्राणायामाच्या सरावासाठी अखेरीस दिलेल्या संगीताचा अवश्य वापर करा। शेवटचा प्राणायाम करूया भ्रामरी। श्वास पूर्णपणे आत घेऊन दोन्ही अंगठ्यांनी दोन्ही कान बंद करा। अनामिका आणि मध्यमा या दोन बोटांनी दोन्ही डोळे हलके दाबून बंद करा आणि तर्जनीने भुवयांच्या वर थोडा दाब द्या आणि मनामध्ये ओंकाराचं चिंतन आणि मनन करत, भ्रमराप्रमाणे गुंजन करत हुंकाराच्या रूपात श्वास बाहेर सोडा। माझ्यासोबत ही क्रिया करा।

भ्रामरी प्राणायाम करताना मनामध्ये विचाराणा की माझ्यावर परमेश्वर कृपा, करुणा, शांती, आनंद यांची वृष्टी करत आहे. या शुद्ध भावनेने हा प्राणायाम केल्यामुळे एक दिव्य ज्योतिपुंज आपल्या आज्ञाचक्रात प्रकट होतो आहे अशी जाणीव तुम्हाला होईल आणि मन आपोआप ध्यानाकडे स्थित होईल. भ्रामरी प्राणायामामुळे मनाची चंचलता दूर होते, तसंच मानसिक तणाव, उत्तेजना, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा रोगांमध्ये सुद्धा भ्रामरी अत्यंत लाभदायक आहे. हा प्राणायाम कमीत कमी 3 वेळा करा. जास्तीत जास्त 11 ते 21 वेळा आपण भ्रामरी करू शकतो. रोज किमान एवढा वेळ प्राणायाम करणं हे अत्यंत आवश्यक आहे. अजून जास्ती सरावासाठी पुढे दिलेल्या संगीताचा जरूर वापर करा. त्याने आपलं आयुरारोग्य अत्यंत सशक्त, आनंदी, उल्हसित आणि तेजानं भरलेलं राहील. हरिओम.

मंगल ध्वनि श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि प्रस्तुती भक्ती सुधा

आता ऐकूया बुधवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. आता ऐकूया वसंत निनावे यांची गीतरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आता ऐकूया श्री मुक्तेश्वर महाराज यांची अभंग रचना. संगीत आहे बाळ बर्वे यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

आता ऐकूया हरेंद्र जाधव यांची गीतरचना. संगीत आहे मधुकर पाठक यांचं आणि स्वर आहे प्रल्हाद शिंदे यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

श्रोतेहो, आता ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंगरचना. संगीत आहे बाळ पळसुले यांचं आणि स्वर पंडित भीमसेन जोशी यांचा.

आता ऐकूया वसंत निनावे यांची गीतरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तिसुधा.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता। नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना, याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात। भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग, दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता।
1: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते। हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते। ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता। भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता। आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल। भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील। ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता। QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा। संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा। संपर्क क्रमांक 70-20-35-31-30। नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30।

विक्रम संवत 2082, शालिवाहन शके 1948। आज बुधवार, भाद्रपद शुद्ध द्वादशी अर्थात 23 सप्टेंबर 2026। आजचं नक्षत्र आहे श्रवण नक्षत्र।

आज श्रवणोपवासाचा दिवस आहे. आज वामन जयंती आहे. आज भगवान श्री विष्णूंच्या दशावतारातल्या वामन अवताराची आज जयंती आहे. भारतीय सौर अश्विन मास आज आरंभ होत आहे. आज दधीदानाचा दिवस आहे. आज क्षीरव्रताचा दिवस आहे. कोल्हापूर इथल्या श्री बालमुकुंद बालावधूत यांचा आज पादुका स्थापना दिन साजरा होत आहे. ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन. गणपती हा विघ्नहर्ता असल्यामुळे सर्व प्रकारच्या विघ्नांचा नाश करण्यासाठी त्यांच्या हातामध्ये 10 प्रकारची आयुधं आहेत. वज्र, शक्ती, दंड, खड्ग, पाश, अंकुश, गदा, त्रिशूल, पद्म आणि चक्र ही ती 10 आयुधं आहेत. यामध्ये विशेषतः पाश आणि अंकुश या दोन आयुधांचा उल्लेख प्रामुख्याने अनेक गणपतींच्या ध्यानांमध्ये सापडतो. गणपतीच्या हातातलं प्रत्येक आयुध प्रतीकात्मक आहे. गणपतीने हातात धरलेला पाश हा संसार बंधनाचं प्रतीक आहे. परशुचा उल्लेख गणपतीच्या काही ध्यानांमध्ये आहे. भगवान परशुरामांना परशुराम हे नाव आणि परशु हे शस्त्र भगवान गणेशांनी वरदान म्हणून दिल्याचा उल्लेख आहे. परशु हे तर्कशास्त्र आणि तर्कविद्येचं द्योतक आहे असं श्री ज्ञानेश्वर माऊली म्हणते. गणेशाच्या हातातलं दुसरं प्रमुख आयुध म्हणजे अंकुश. नीती भेदू अंकुशू असं माऊलींनी वर्णन करून ठेवलंय. गणेशाच्या हातातलं खड्ग हे आयुध श्यामवर्णाचं असल्याचा उल्लेख विष्णू धर्मोत्तर पुराणात आहे. खड्ग हे अज्ञानरूपी अंधकाराचा नाश करणारं आयुध आहे. त्रिशूल आयुध हे सत्व, रज आणि तम या तीन गुणांच्या पलीकडे असलेलं गणेश तत्व सुचवतं. शक्ती हे आयुध मूलाधार चक्रात सुप्त असलेल्या कुंडलिनी शक्तीचं द्योतक आहे. अशा प्रकारे गणपतीच्या हातातलं प्रत्येक आयुध हे विशिष्ट गोष्टींचे द्योतक असल्याचं आपल्याला दिसतं.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

श्रोतेहो आता ऐकूया सरस्वती नंदन यांची गीतरचना. संगीत आहे बाळ बर्वे यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण.
1: मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक. या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता.

पितृपंधरवड्यामध्ये भक्तीसुधावरून रोज गरुड पुराण प्रसारित होत आहे. मृत्यूपश्चात मृत पावलेल्या व्यक्तीला सद्गती प्राप्त होण्यासाठी श्री गरुड पुराण श्रवण करावं असं म्हणतात. गरुड पुराणातील प्रेतकल्पात मृत्यूनंतरच्या 10 दिवसांचं समग्र वर्णन, श्राद्धविधी कसा करावा, भगवान विष्णूंचे 24 अवतार, नीतीसार, आयुर्वेदाचं महात्म्य, रत्नपरीक्षा असे अनेक विषय यामध्ये आहेत. सारांश रूपातील गरुड पुराणाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. भाद्रपद कृष्ण प्रतिपदा ते भाद्रपद अमावस्या अर्थात सर्वपित्री अमावस्येपर्यंत म्हणजेच 27 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर या दरम्यान गरुड पुराण प्रसारित होणार आहे. गरुड पुराण ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुन्हा प्रसारण रात्री 9 वाजता. या मालिकेला आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजन देण्यासाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30, नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम 23 सप्टेंबर. शास्त्रवचन, थोर वचन आणि आत्मसंशोधन. एकदा उद्धवाने श्रीकृष्णाला विचारलं की तू आपल्या मुखानेच सांग की आम्हाला तुझी प्राप्ती कशी होईल. तेव्हा परमात्मा म्हणाला, भक्ती केल्यानेच माझी प्राप्ती होऊ शकते. भक्तीची 3 साधनं आहेत, शास्त्रवचन, थोर वचन आणि आत्मसंशोधन. आपलं सध्या सगळंच विपरीत झालं आहे. शास्त्रवचन म्हणावं तर आपण आता इतके सुधारक झालो आहोत की हल्लीच्या ज्ञानाने आपल्याला पुराणावर विश्वास ठेवण्याची लाज वाटते. थोर वचन म्हणावं तर मुलगा मोठा होऊन बापापेक्षा जरा जास्त शिकला की त्याला वाटतं, मी या गावंढळ बापाचं कसं ऐकू, त्यापासून माझा काय फायदा होणार. तसंच आत्मसंशोधनाचं, आपण शोधन करतो ते कसलं, तर पांडव कुठे राहत होते, रामाचा जन्म कोणत्या गावी झाला, कौरव पांडवांचं युद्ध कोणत्या ठिकाणी झालं. मला सांगा, अशा संशोधनापासून आपल्याला कसा फायदा होणार. एक प्राध्यापक मला म्हणाले, मी कृष्णाबद्दलचं पुष्कळ संशोधन केलं आहे आणि कृष्णाचं जन्मस्थळ कोणतं, निर्याणस्थळ कोणतं याची आता खात्री झाली. मी म्हणतो, ते करतात ते ठीक आहे, पण संतांना कृष्णप्राप्तीसाठी कृष्णजन्म कुठे झाला या प्रश्नाच्या खात्रीची जरुरी वाटली नाही. त्यांनी दृढ उपासना करून कृष्णाला आपलंसं केलं. खरं म्हणाल तर कृष्णाचा जन्म उपासनेने हृदयातच झाला पाहिजे आणि तेच खरं जन्मस्थान आहे. आपण जर आपलं वर्तन पाहिलं, मनातले विचार बघितले, तर आपल्याला असं आढळून येईल की लोकांना जर ते कळलं तर लोक आपल्याकडे ढुंकूनही पाहणार नाहीत. आणि असं असूनही आपण आपल्या संशोधनाचा आणि विचारांचा अभिमान बाळगतो, याला काय म्हणावं. अशाने का आपल्याला भगवंताचं प्रेम लाभणार. आपला परमार्थ कसा चालला आहे हे दुसऱ्या कोणी सांगण्याची गरज नाही, आपल्याला तो पुरता ठाऊक असतो. अभिमान खोल गेलेला, विचारांवर ताबा नाही, साधनात आळशीपणा, मग अशा परिस्थितीत आपल्याला परमात्म्याचं प्रेम कसं लाभणार. साधू संतांनी यावर एकच उपाय सांगितला आहे आणि तो म्हणजे पूर्ण शरणागती. रामाला अगदी विनवणी करून सांगा की रामा, आता मी तुझा झालो, यापुढे जे काही होईल ती तुझीच इच्छा मानून मी राहीन आणि तुझं नाम घेण्याचा आटोकाट प्रयत्न करीन, तू मला आपलं म्हण. देव खरोखरच किती दयाळू आहे. लोकांचे शेकडो अपराध पोटात घालूनही शरण आलेल्याला मदत करायला तो सदैव सिद्धच असतो. नाम घेण्यात एकतानता करावी आणि स्वतःला पूर्ण विसरून जावं. श्रीराम.

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा। भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी, भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे। या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या। अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता। भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या। भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या। डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30। नंबर पुन्हा एकदा 7020353531 30।

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत शांताबाई जोशी यांची गीतरचना. संगीत आहे गोविंद पोवळे यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531 30.

पितृपंधरवड्यामध्ये भक्तीसुधावरून रोज गरुड पुराण प्रसारित होत आहे. मृत्यूपश्चात मृत पावलेल्या व्यक्तीला सद्गती प्राप्त होण्यासाठी श्री गरुड पुराण श्रवण करावं असं म्हणतात. गरुड पुराणातील प्रेतकल्पात मृत्यूनंतरच्या 10 दिवसांचं समग्र वर्णन, श्राद्धविधी कसा करावा, भगवान विष्णूंचे 24 अवतार, नीतीसार, आयुर्वेदाचं महात्म्य, रत्नपरीक्षा असे अनेक विषय यामध्ये आहेत. सारांश रूपातील गरुड पुराणाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. भाद्रपद कृष्ण प्रतिपदा ते भाद्रपद अमावस्या अर्थात सर्वपित्री अमावस्येपर्यंत म्हणजेच 27 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर या दरम्यान गरुड पुराण प्रसारित होणार आहे. गरुड पुराण ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुन्हा प्रसारण रात्री 9 वाजता. या मालिकेला आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजन देण्यासाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30, नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा.

आता ऐकूया विनायक राहतेकर यांची गीतरचना. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे अपर्णा मयेकर यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

आता ऐकूया मंगेश पाडगावकर यांची गीतरचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर आहे उषा मंगेशकर यांचा.

श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा। उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल। उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे। श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा।

0: श्री स्वामी समर्थ। अक्कलकोटात कोंडू नाना या नावाचे स्वामी समर्थांचे परमभक्त राहत होते। स्वामींच्या नामात ते सदैव दंग असायचे। एकदा खास बागेतून येत असताना त्यांना खूप तहान लागली। तिथे जी विहीर होती त्या विहिरीचं पाणी प्यायचं म्हणून त्यांनी त्या विहिरीतलं पाणी काढलं, स्वच्छ हातपाय धुतले आणि ते आता पाणी पिणार। एवढ्यात बंब गार्ड साहेब तिथून जात होते। विहिरीचं पाणी कोणीतरी खराब करतो आहे असं वाटून कसलीही चौकशी न करता त्यांनी स्वामी भक्त कोंडू नाना यांना चार शिव्या घातल्या आणि बुटाच्या चार लाथा मारल्या। कोंडू नाना ह्या अनपेक्षित हल्ल्याने एकदम बावचळले। त्यांना साहेबांचा हा उर्मटपणा सहन झाला नाही। संस्थानात तक्रार करण्यात तर काही अर्थच नव्हता, म्हणून ते धावत धावत स्वामींपाशी आले आणि घडलेला सर्व वृत्तांत त्यांनी स्वामींना सांगितला। स्वामींनी काहीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही। ते कोंडू नानांना आश्वासक शब्दात काहीच बोलले नाहीत। संध्याकाळी काय झालं तर बंब गार्ड साहेब राजवाड्यातून परत येत असताना त्यांच्या पायाला आडव्या पडलेल्या ओंडक्याचा जबरदस्त धक्का लागला। ज्या पायाने त्यांनी कोंडू नानांना चार लाथा मारल्या होत्या त्याच पायाला इजा झाली। काही दिवस लोटले, पाय बरा होण्याऐवजी व्याधी वाढतच गेली। डॉक्टरांनी खूप उपाय केले परंतु उपयोग झाला नाही। संस्थानात मोरो काशी या नावाचा एक मामलेदार होता। तो म्हणाला, साहेब स्वामींपाशी जा, ते तुमच्या पायावर निश्चित उपाय करतील। बंब गार्ड साहेब स्वामी समर्थांपाशी आले। स्वामींना त्यांनी नमस्कार केला आणि आपली व्याधी दाखवली। तेव्हा स्वामी चटकन म्हणाले, अरे गाढवा, मला काय विचारतोस? साहेबाच्या लक्षात आलं की स्वामी आपल्यावर रागावलेले आहेत, परंतु त्याला कारण काही कळेना। तेव्हा स्वामी कडाडले, अरे तू आम्हाला कारण नसताना लाथा मारतोस, लाज वाटत नाही? साहेबाच्या लक्षात लगेच हा सारा प्रकार आला। स्वामी भक्ताच्या कमरेत आपण कारण नसताना लाथा मारल्या हे त्याला आठवलं। तो लगेच स्वामींच्या चरणांवर कोसळला। त्याने क्षमा मागितली, स्वामींना त्याची दया आली। खूप दिवस त्याचा पाय दुखावलेलाच होता। स्वामींनी त्याच्यावर उपाय सुचवले आणि बंब गार्ड साहेबांचा पाय नंतर बरा झाला।
1: श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त।
0: ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या प्राण प्रिय स्वामी भक्तांनो, आपल्या आयुष्याचं सुकाणू आपण नेहमी भगवंताच्या हातात द्यावं। भगवंत आपला आयुष्य मार्ग जसा आखून देईल तसं आपण वागावं। नामाची संगत क्षण मात्र न सोडता त्याच्या स्मरणातच आपले विहित कार्यक्रम त्याच्या साक्षीने पार पाडावेत। एक लक्षात ठेवा की परमेश्वरच आपला एकमेव त्राता आहे, माणूस नाही। मानवी कर्तृत्वाला खूप मर्यादा आहेत, परंतु परमेश्वर हा अवकाशव्यापी आहे, तो आपलं नीट संरक्षण करतो, एवढा विश्वास ठेवायचा।

श्रोते हो, आताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा। स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे। नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात। याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी। स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा। निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्ती सुधा।

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30।

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531300.

श्रोते हो भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन वर आता सादर करत आहोत श्री गणेश आराधना। सुरुवातीला ऐकूया श्री प्रमोद फडके गुरुजी यांच्या स्वरात श्री गणपती अथर्व शीर्ष, त्यानंतर गणेश कथा सादर होईल। अभिवाचक आहेत आशिष केसकर। या कथेनंतर आरत्या आणि मंत्रपुष्पांजली सादर होईल। आराधनेच्या अखेरीस ओम गंग गणपतये नमहा या मंत्राचा 108 वेळा जप होईल। श्री गणेश आराधना, निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्ती सुधा।

अनलासूर नावाच्या दैत्याला भक्षण केलं। त्यामुळे गजाननाच्या अंगाचा दाह होऊ लागला। थंडपणासाठी ऋषींनी इंद्रादी देवांनी अनेक शीतोपचार केले, तरी हा दाह शमन होईना। नंतर सहज अमृतमयी दुर्वांकूर श्री गजाननाच्या मस्तकावर ठेवला, त्याबरोबर दाह थोडा कमी झाला। त्यानंतर दाह शांत होण्यासाठी हजारो ऋषींनी दुर्वांचे भारे आणून श्री गजाननाच्या मस्तकावर ठेवले, त्याबरोबर हा दाह शांत झाला। श्री गजाननाला स्वास्थ्य लाभलं। तेव्हापासून गजाननाला दुर्वा अतिशय प्रिय झाली। याकरता गणेश पूजेमध्ये एक तरी दुर्वा असावी, एका वा एकविंशतीही। स्वच्छ धुवून निवडून प्रत्येक दुर्वेला 3, 5 किंवा 7 तरी दुर्वापत्र असावीत। विना दुर्वांकुरैहि पूजा फलम केनापि नाप्यते। दुर्वा नसेल तर शमीपत्र व्हावं। श्री गणेशाला 21 दुर्वा समर्पण करण्याची पद्धत आहे। 21 दुर्वांची जुडी घेऊन पुढे दिलेल्या मंत्रांनी गंधाक्षतांसह 2-2 दुर्वा व्हाव्यात व शेवटी 1 उरेल ती संपूर्ण श्लोक म्हणून व्हावी।

श्रोते हो भक्ति सुधा इंटरनेट रेडियो स्टेशन वर आताच आपण ऐकलात कार्यक्रम श्री गणेश आराधना। यामध्ये आपण ऐकलेत श्री गणपती अथर्व शीर्ष, गणेश कथा, आरत्या, मंत्र पुष्पांजली आणि ओम गंग गणपतये नमहा या मंत्राची एक जपमाळ। श्री गणेश आराधना निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्ति सुधा।

श्रोते हो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आता ऐकूया वसंत निनावे यांची गीतरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया वसंत बापट यांची गीतरचना. संगीत आहे यशवंत देव यांचं आणि स्वर आहे उषा मंगेशकर यांचा.

पितृपंधरवड्यामध्ये भक्तीसुधावरून रोज गरुड पुराण प्रसारित होत आहे. मृत्यूपश्चात मृत पावलेल्या व्यक्तीला सद्गती प्राप्त होण्यासाठी श्री गरुड पुराण श्रवण करावं असं म्हणतात. गरुड पुराणातील प्रेतकल्पात मृत्यूनंतरच्या 10 दिवसांचं समग्र वर्णन, श्राद्धविधी कसा करावा, भगवान विष्णूंचे 24 अवतार, नीतीसार, आयुर्वेदाचं महात्म्य, रत्नपरीक्षा असे अनेक विषय यामध्ये आहेत. सारांश रूपातील गरुड पुराणाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. भाद्रपद कृष्ण प्रतिपदा ते भाद्रपद अमावस्या अर्थात सर्वपित्री अमावस्येपर्यंत म्हणजेच 27 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर या दरम्यान गरुड पुराण प्रसारित होणार आहे. गरुड पुराण ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुन्हा प्रसारण रात्री 9 वाजता. या मालिकेला आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजन देण्यासाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30, नंबर पुन्हा एकदा 7020353530.

शक्ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

श्रोते हो, श्रीनिवास केसकर यांच्या संगीत रचनेतलं अरुणा ढेरे यांचं हे गीत ऐकूयात. स्वर आहे अनुराधा कुबेर आणि वैभवी शेटे यांचा.

भक्ती सुधावरून ऐका। रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या। भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता।

0: मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।
2: श्रोतेहो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या।

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. श्री समर्थांचे मनोबोध आपण पाहतो आहोत. हा 72वा श्लोक आहे. नवेचे कदा ग्रंथीचे अर्थ काही, मुखे नाम उच्चारिता कष्ट नाही. महाघोर संसार शत्रू जिणावा, प्रभाते मनी राम चिंतित जावा. मागच्या श्लोकात त्यांनी जे सांगितलं, जयाचेनी नामे, ज्याचं नाम घेतल्याने काय काय होतं ते आपण पाहिलं. मग आता हे नाम घ्यायचं, जे काहीतरी त्रास असेल, काही खर्च असेल, नुसतंच्या नुसतं नाम कसं काय येणार, त्याचा उलगडा या पुढच्या श्लोकात समर्थाने केलेला आहे. मुखे नाम, इथे म्हणतात मुखाने नाम जर घ्यायचं झाले, नवेचे कदा ग्रंथीचे अर्थ काही, आपल्या गाठीची दमडी देखील खर्च करावं लागत नाही. नाम घ्यायचं, जे एखाद्याने विचारलं नाम घेतलं किती पैसे खर्च होणार, तर ते त्या ठिकाणी काहीही कवडी देखील खर्च होत नाही. फुकटचं नाव आहे तरी देखील आपण घेत नाही, त्याचं कारण त्या नामाचं मोल काय आहे हेच लक्षात आलेलं नसतं. की जे संतांच्या लक्षात आलेलं असतं, साधकांच्या लक्षात आलेलं असतं, ते सामान्य माणसाच्या लक्षात येत नाही. म्हणून त्याला सांगण्यासाठी समर्थ इथं म्हणत आहेत की नाम घेण्यासाठी आपल्या पदरची कवडी देखील खर्च करावी लागत नाही. मग आपल्याला वाटतं बरं आहे, जरा निदान खर्च तरी आपल्याला पडत नाही आहे, मग निदान आणखीन काही त्याच्यासाठी कष्ट.

करते तो महाघोर संसार शत्रु जिणावा, हा संसार त्याला महाशत्रु असं म्हटलेलं आहे. महाघोर अतिशय घोर असा संसार शत्रु, त्याच्यावर जर जय मिळवायचं असेल तर हे नामस्मरणाचं साधन आहे. पण सामान्य मनुष्य म्हणतो संसार हा घोर आहे असं आम्हाला वाटतच नाही. आमचं आपलं छान चाललेलं आहे, जेवतोय, खातोय, कपडे घालतोय, नवीन नवीन करताय, दसरा दिवाळी सण येत आहेत, साजरे करतोय. संसार हा घोर कुठं आहे? जोपर्यंत सगळं ठीक चाललं आहे तोवर बरं आहे, पण जेव्हा काही आपत्ती येते तेव्हा मग आपण एकदम चमकून पाहायला लागतो की हे काय आलं. आणि खरोखरच संसार जन्मापासून बघितलं तर जन्मदेखील कष्टाचा, मृत्यू हाही कष्टाचा. म्हणजे जन्म, मृत्यू, जरा व्याधी हेही माणसाला लागलेले आहेत. हा व्याधीसुद्धा काय म्हातारपणीच येतो असं नाही, जन्माला आल्यापासून सुरू झालं काही ना काही, त्या बाळाला टोचणं सुरू झालं, औषधं घालणं सुरू झालं. काय सुख आहे संसारात? नीट जर विचार केला, विवेकाने वागितलं तर असं लक्षात येतं की संसार हा घोर शत्रूच आहे. तोच संसार आपल्याला संसारातच राहायचा आहे, संसार टाकून कुठं जायचं नाही आहे. पण तोच घोर संसार जर आपल्याला सुखकारक करायचा असेल त्याला त्याला परमार्थाची जोड द्यायला पाहिजे, हरिभजनाची, भगवत प्रेमाची जोड द्या, मग तोच संसार सुखाचा होतो. तुकोबांना काय होतं घरात? अन्नानं दशा होती, तरी देखील तुकोबा म्हणतात आनंदाचे डोही आनंद तरंग. आनंदाच्या डोहावर आम्ही आहोत, आनंद तरंग होऊन खेळतो आहोत. आई ही त्यांच्याकडे संपत्त सुविधा काय होती, कोणती सुविधा होती? काही नव्हतं. पण त्यांना असं काही सुखाचं ठिकाण मिळालेलं होतं, आनंदाचं ठिकाण, की ते म्हणतात ह्या बाहेरच्या गोष्टी गौण आहेत, मी त्या सुखाच्या ठिकाणी जाऊन बसलेलो आहे, या बाकीच्या गोष्टी काय. म्हणून हा महाघोर संसार हा शत्रू जर जिंकायचा असेल तर त्याला नामासारखं साधन नाही. अनेक साधनं मनुष्य करत असतो, एरवी देखील मनुष्य देवाची पूजा करतो, काही त्याला प्रार्थना करतो, काही त्याच्याकडे मागत असतो, नाना गोष्टी संसारातल्याच मागत असतो. पण संसारातल्या ज्या गोष्टी मागत असतो त्या सगळ्या नष्ट होणाऱ्याच असतात. आज एखादी गोष्ट आपण चांगली आहे म्हणून घेतली, उद्या त्याचं काय होईल सांगता येत नाही. त्यामुळे या संसारात करत असताना ज्याला बोध झाला, ज्याला कोणी सद्गुरू संत भेटले, ते त्याला सांगत असतात या संसारातच तू राहा, कारण देह आहे, देहाला संसार लागलेला आहे, त्यामुळे त्याला टाकता येत नाही, संसारातच राहायचं आहे. पण संसारातच राहून आनंद कसा मिळवता येईल तो मार्ग तू शोध, की ज्या योगे तुला आनंद, अखंड आनंद राहील. हा तात्पुरता विषयातला आनंद हा खरा नाही आहे, क्षणभर मिळणारा हा आनंद खरा नाही आहे. क्षणभर मिळतो जातो लगेच. एखादा आवडता पदार्थ खाताना खाताना बरं वाटतं, क्षणभर आनंद जिभेवर आहे तोपर्यंत, पोटात गेला की पुढं त्याचं काय होतं कुणास ठोक. पचला तर ठीक आहे, नाही तर त्याचे व्याप सुरू झाले. कुठल्याही विषयाच्या बाबतीत असंच आहे, क्षणभर सुख वाटतं. म्हणून ते कायमचं सुख जर हवं असेल, हा संसारातून आपल्याला जर जय पावायचा असेल, आनंद मिळवायचा असेल, तर हे नामस्मरण करा. म्हणून प्रभाते मनी राम चिंतीत जावा, ह्या संसाराबद्दलचा एक वैराग्य निर्माण झालं पाहिजे. हे सगळं बघत असताना संसार आहे पण आनंद त्यात नाही आहे हे जर लक्षात आलं तर मनुष्य ते ह्या परमार्थाच्या मार्गाला लागतो आणि ते करायला लागतो. नवेचे कदा ग्रंथीचे अर्थ काही, मुखे नाम उच्चारिता कष्ट नाही. महाघोर संसार शत्रू जिणावा, प्रभाते मनी राम चिंतीत जावा. जय जय रघुवीर समर्थ.

श्रोते हो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोतेहो भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तिसुधा. भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आता ऐकूया संत बोधले महाराज यांची अभंग रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे जितेंद्र अभ्यंकर यांचा.

आता ऐकूया योगेश्वर अभ्यंकर यांची गीतरचना. संगीत आहे दशरथ पुजारी यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

पितृपंधरवड्यामध्ये भक्तीसुधावरून रोज गरुड पुराण प्रसारित होत आहे. मृत्यूपश्चात मृत पावलेल्या व्यक्तीला सद्गती प्राप्त होण्यासाठी श्री गरुड पुराण श्रवण करावं असं म्हणतात. गरुड पुराणातील प्रेतकल्पात मृत्यूनंतरच्या 10 दिवसांचं समग्र वर्णन, श्राद्धविधी कसा करावा, भगवान विष्णूंचे 24 अवतार, नीतीसार, आयुर्वेदाचं महात्म्य, रत्नपरीक्षा असे अनेक विषय यामध्ये आहेत. सारांश रूपातील गरुड पुराणाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. भाद्रपद कृष्ण प्रतिपदा ते भाद्रपद अमावस्या अर्थात सर्वपित्री अमावस्येपर्यंत म्हणजेच 27 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर या दरम्यान गरुड पुराण प्रसारित होणार आहे. गरुड पुराण ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुन्हा प्रसारण रात्री 9 वाजता. या मालिकेला आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजन देण्यासाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30, नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन, प्रस्तुती भक्ती सुधा।
1: आता ऐकूया संत तुलसीदास यांची हिंदी भक्ती रचना। संगीत आहे तिरुमले श्रीनिवास यांचं आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा।

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तिसुधा. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्तिसंगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.
0: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: श्रोते हो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1:00 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आता ऐकूया श्रीकृष्ण केळकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे आनंद भाटे यांचा.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. ऐकूया जगदीश खेमुडकर यांची गीतरचना, संगीत आणि स्वर राम कदम.

श्रोते हो, संत नामदेव महाराजांची अभंग रचना ऐकूया. संगीत आहे यशवंत देव यांचं आणि स्वर आहे मंगलानाथ यांचा.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30।

0: मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।
1: श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप। आता ऐकूया विद्याधर गोखले यांची गीतरचना। संगीत आहे निळकंठ अभ्यंकर यांचं आणि स्वर आहे वाणी जयराम यांचा।

आता ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं आणि स्वर आहे शरद जांभेकर यांचा.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. ऐकूया विद्याधर गोखले यांची गीतरचना, संगीत आणि स्वर पंडित राम मराठे यांचा.

श्रोतेव ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे अशोक पत्की यांचं आणि स्वर आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप, प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो,
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30।
2: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 7:00।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना, प्रस्तुती भक्तीसुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेला राग वृंदावनी सारंग.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेला राग वृंदावनी सारंग. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

भक्तीसुधावरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष। दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्तीसुधावरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55।

व्यक्ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

0: शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधावर.
1: दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा.
0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज 11:30 वाजता आणि रात्री 11:00 वाजता.
1: अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज 7:00 वाजता.
0: भक्तीसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो, निर्भय हो मनारे.
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज 7:30 वाजता. याचं पुनःप्रसारण 5:30 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती रंग, प्रस्तुती भक्तीसुधा.
2: श्रोते हो, ऐकूयात स्वामी श्रीकांतानंद यांची पदरचना. संगीत आहे मिलिंद गुणे यांचं आणि स्वर आहे ऋषिकेश रानडे आणि सहकारी यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

श्रोते हो ऐकूया आरती दुगल यांची गीतरचना. संगीत आहे प्रतिभाताई परांजपे यांचं आणि स्वर आहे श्रीपाद भावे आणि मधुरा दातार यांचा.

गोष्टी सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

0: शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर। भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्त्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधावर। नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तीसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी 6:00 वाजता प्रसारित होत आहे। आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तीसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा।
1: श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग। ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना, संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे राजेश दातार आणि सहकारी यांचा।

ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे सुहास शामगावकर यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. श्रोतेहो, ऐकूया अरविंद फाळके यांची गीतरचना, संगीत आणि स्वर केतन अत्रे यांचा.

श्रोतेहो ऐकूयात स्वामी श्रीकांतानंद यांची पदरचना. संगीत आहे मिलिंद गुणे यांचं आणि स्वर आहे रघुनंदन पणशीकर यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तिसुधा. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भक्तिसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तिसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तिसुधा .co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
0: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन पर सुनिए ईश्वर भक्ति के अमीट स्वरों का हिंदी भक्ति संगीत कार्यक्रम भक्ति सुमन. भक्ति सुमन सुनिए हर दिन दोपहर 2:30 बजे.

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष। दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55।

नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया बुधवारचा नाम मंत्र।

0: श्रोतेहो भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70-20-35-31-30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा।
1: भक्ति सुधा इंटरनेट रेडियो स्टेशन वर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता।
0: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र, तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज सकाळी 6 वाजता, याचं पुनःप्रसारण दुपारी 3 वाजता।

दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसेच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या। भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये। भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703। नंबर पुन्हा एकदा 9372404703।

भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.

मंगल ध्वनि श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्ती गीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि प्रस्तुती भक्ती सुधा

आता ऐकूया बुधवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. आता ऐकूया वसंत निनावे यांची गीतरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आता ऐकूया श्री मुक्तेश्वर महाराज यांची अभंग रचना. संगीत आहे बाळ बर्वे यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

आता ऐकूया हरेंद्र जाधव यांची गीतरचना. संगीत आहे मधुकर पाठक यांचं आणि स्वर आहे प्रल्हाद शिंदे यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंगरचना. संगीत आहे बाळ पळसुले यांचं आणि स्वर पंडित भीमसेन जोशी यांचा.

आता ऐकूया वसंत निनावे यांची गीतरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तिसुधा.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

0: मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता। नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना, याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना, ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात। भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग, दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता।
1: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते। हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते। ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता। भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता। आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल। भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील। ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोड द्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता। QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा। संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा। संपर्क क्रमांक 70 20 35 31 30। नंबर पुन्हा एकदा 7020353530।

विक्रम संवत 2082, शालिवाहन शके 1948। आज बुधवार, भाद्रपद शुद्ध द्वादशी अर्थात 23 सप्टेंबर 2026। आजचं नक्षत्र आहे श्रवण नक्षत्र।

आज श्रवणोपवासाचा दिवस आहे. आज वामन जयंती आहे. आज भगवान श्री विष्णूंच्या दशावतारातल्या वामन अवताराची आज जयंती आहे. भारतीय सौर अश्विन मास आज आरंभ होत आहे. आज दधीदानाचा दिवस आहे. आज क्षीरव्रताचा दिवस आहे. कोल्हापूर इथल्या श्री बालमुकुंद बालावधूत यांचा आज पादुका स्थापना दिन साजरा होत आहे. ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन. गणपती हा विघ्नहर्ता असल्यामुळे सर्व प्रकारच्या विघ्नांचा नाश करण्यासाठी त्यांच्या हातामध्ये 10 प्रकारची आयुधं आहेत. वज्र, शक्ती, दंड, खड्ग, पाश, अंकुश, गदा, त्रिशूल, पद्म आणि चक्र ही ती 10 आयुधं आहेत. यामध्ये विशेषतः पाश आणि अंकुश या दोन आयुधांचा उल्लेख प्रामुख्याने अनेक गणपतींच्या ध्यानांमध्ये सापडतो. गणपतीच्या हातातलं प्रत्येक आयुध प्रतीकात्मक आहे. गणपतीने हातात धरलेला पाश हा संसार बंधनाचं प्रतीक आहे. परशूचा उल्लेख गणपतीच्या काही ध्यानांमध्ये आहे. भगवान परशुरामांना परशुराम हे नाव आणि परशु हे शस्त्र भगवान गणेशांनी वरदान म्हणून दिल्याचा उल्लेख आहे. परशु हे तर्कशास्त्र आणि तर्कविद्येचं द्योतक आहे असं श्री ज्ञानेश्वर माऊली म्हणते. गणेशाच्या हातातलं दुसरं प्रमुख आयुध म्हणजे अंकुश. नीती भेदू अंकुशु असं माऊलींनी वर्णन करून ठेवलंय. गणेशाच्या हातातलं खड्ग हे आयुध श्यामवर्णाचं असल्याचा उल्लेख विष्णू धर्मोत्तर पुराणात आहे. खड्ग हे अज्ञानरूपी अंधकाराचा नाश करणारं आयुध आहे. त्रिशूल आयुध हे सत्व, रज आणि तम या तीन गुणांच्या पलीकडे असलेलं गणेश तत्व सुचवतं. शक्ती हे आयुध मूलाधार चक्रात सुप्त असलेल्या कुंडलिनी शक्तीचं द्योतक आहे. अशा प्रकारे गणपतीच्या हातातलं प्रत्येक आयुध हे विशिष्ट गोष्टींचे द्योतक असल्याचं आपल्याला दिसतं.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, सादर करत आहोत कार्यक्रम श्री मुद्गल पुराण संहिता वाचन. अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
0: श्री मुद्गल पुराण अष्टम खंड. विघ्नराजाचं चरित्र ऐकून समाधान झालेल्या शौनकांनी धूम्रवर्णाचं चरित्र सांगा अशी विनंती केली. तेव्हा सूत म्हणाला की मी व्यासमुखातून जसं ऐकलं तसं धूम्रवर्णाचं चरित्र सांगेन. दक्षानेही असाच प्रश्न केला असता मुद्गल म्हणाले, दक्षा, शेष शंकरांचा संवाद तू ऐक. शेषाने शंकरांना विचारलं होतं की आपण कोणाचं ध्यान करता. शंकरांनी सांगितलं की सनकादिकांनी तुझ्यासारखाच मला प्रश्न केला होता. अरे, मूल कारण गजाननाचं ध्यान मी करत असतो. अहंभाव हा फार वाईट, त्यासाठी एक इतिहास ऐक, असं म्हणून शंकर सांगू लागले. ब्रह्मदेवांनी सूर्याला राज्यावर बसविला तेव्हा त्याला अहंकार झाला. गर्विष्ठ झालेल्या त्याच्या शिंकेतून एक पुरुष निर्माण झाला. त्याला शुक्राचार्यांनी षडक्षर महामंत्र दिला. त्याची उग्र तपश्चर्या करून त्या पुरुषाने गणेशाला प्रसन्न केलं आणि त्याच्यापाशी ब्रह्मांडाचं राज्य मागितलं. वर मिळवून परतलेल्या या अहमासुराला शुक्राचार्यांनी राज्याभिषेक केला. प्रमदासुराने ममता नावाची आपली कन्या त्याला दिली आणि जावयाला सर्व काही जिंकण्याचा आदेश दिला. त्याप्रमाणे दिग्विजयासाठी अहमासुराने सर्वांना आज्ञा सोडल्या आणि क्रमशः त्याने सर्व ब्रह्मांड जिंकून प्रमुख ठिकाणी आपल्या लोकांची नेमणूक केली. सारे देव भयग्रस्त होऊन गिरिकंदरात जाऊन बसले आणि दैत्याने गर्वाने ब्रह्मांडाचा उपभोग घेण्यास प्रारंभ केला. अधर्मधारकाच्या सांगण्यावरून त्यालाच धर्म कर्म मार्ग खंडन करण्यास सांगितलं तेव्हा त्याने एकच हाहाकार उडवला. त्यावेळी ब्रह्मदेवांच्या आदेशानुसार सर्वांनी एकाक्षर मंत्राची उपासना केली. त्याने प्रसन्न झालेल्या गणेशाने देवांना त्यांच्या इच्छेप्रमाणे वरदान केलं. अहमासुराच्या स्वप्नात जाऊन धूम्रवर्णाने त्याला अशुभ घटनेची सूचना दिली. अहमासुराने सर्वांना बोलवून त्यासंबंधी सांगताच सर्वांनी त्या सूचनेचा उपहास केला. तेव्हा धूम्रवर्णाने अहमासुराकडे नारदांना दूत म्हणून पाठवलं. त्याचाही उपयोग झाला नाही तेव्हा स्वतः गणेशाने त्या असुराच्या नगरात हाहाकार उडवला आणि अहमासुराचा सर्वस्वी पराजय केला. शुक्राचार्यांनी त्याला समजावून सांगून गणेशोपासनेचा उपदेश केला. त्या उपदेशाने अहमासुराला बोध झाला आणि त्याने गणेशाची मनोभावे स्तुती केली. त्यामुळे संतुष्ट होऊन गजाननाने त्याला भक्ती दिली आणि अहंकार सोडून स्वस्थानी जाण्यास सांगितलं. अहंकारासूर शांत झालेला पाहून सर्व देवऋषींनी गणेशाची स्तुती केली. त्यावेळी भक्ती प्रदान करून श्री गणेश अंतर्धान पावला. असं हे धूम्रवर्ण चरित्र अहंकार नाशक आहे. सनकादिकांनी धूम्रवर्ण क्षेत्राचं महात्म्य विचारलं. शंकरांनी ते सांगून आणखी चरित्र सांगण्यास प्रारंभ केला. त्यांनी प्रथम शिवात्मकावतार कथन केला. नंदी ज्यामुळे गणपत्य झाला ते पार्वती गणेश चरित्र त्यांनी सांगितलं. त्रिपुरासुराला मारण्यासाठी शंकरांपुढे प्रकट झालेला गुणेशावतार कथन केला. बाणासुराचं चरित्र सांगण्यास सुरुवात करून प्रकट झालेल्या रक्तवर्णाचं चरित्र त्यांनी सांगितलं. गणेशाच्या आज्ञेने मोह निर्माण करण्यासाठी विष्णू बौद्ध झाले असं शंकरांनी सांगितलं तेव्हा सनकादिकांनी बौद्धशास्त्र काय आहे म्हणून विचारलं. त्यावर शंकरांनी पाप पुण्याचा विचार न करता देह मूल कारण धरून तयार झालेल्या बौद्धांचं शास्त्र त्यांनी निवेदन केलं. त्या धर्माने सर्व लोक अधर्मनिष्ठ झाले. त्यावेळी सर्वांनी गणेशस्तवन करून कलिबंधन करण्यास सांगितलं। तेव्हा गुप्त रूपाने धर्मबंधात गुंतलेल्या कलीला गणेशाने धरलं असता तो शरण आला आणि देह धारण करून त्याने धूम्रवर्णाची स्तुती केली। तू धर्माच्या स्वाधीन होऊन रहा असा आदेश धूम्रवर्णाने कलीला दिला आणि सर्वांचं समाधान केलं। यावेळी कलीने केलेलं स्तोत्र कलिदोषनाशक आहे। शौनकांनी सूताला विचारलं की प्रत्येक युगात वेगवेगळं पण आहे, त्यातही कलियुगात सर्व क्रिया पापमय असताना सिद्धी कशी शक्य आहे? तरी प्रत्येक युगाचं कर्म सांग। तेव्हा सुताने प्रत्येक युगाचं स्वरूप आणि त्या त्या युगातील आचार सांगून युगपुरुषांनी केलेली स्तुती कथन केली। त्या स्तुतीने प्रसन्न झालेल्या गणेशाला प्रत्येक युगाने स्वतःसाठी कोणती मागणी केली ते सांगितलं। प्रत्येक युगात काय फलद्रूप होईल हे सांगून गणेश अंतर्धान पावला। सूत म्हणाला, प्रत्येक युगातील आयु प्रमाण सारखं असलं तरी प्रत्येक युगाचा प्रभाव वेगळा आहे। प्रत्येक युगातील कर्म आणि त्यांची सिद्धी स्वतंत्र आहे। नंतर शौनकांनी मासांचं चरित्र आणि मलमासातील गणेश पूजन विचारलं तेव्हा सुतांनी ते सांगण्यास प्रारंभ केला। ब्रह्मदेवाच्या अंगापासून उत्पन्न झालेल्या आणि 12 अवयव असलेल्या संवत्सराने षडक्षर मंत्राची उपासना करू।

त्याने सर्व मासांना यथोचित वर दिले. कार्तिक महिन्याचं व्रत करणाऱ्या सोमदत्ताचं चरित्र सांगून सुताने कार्तिक मासातील नाना प्रकारच्या नियमांचं वर्णन केलं. नंतर मार्गशीर्ष महिन्याच्या महात्म्याबरोबर स्वत गणेशाने शंकरांना दिलेलं वज्र पंजर स्तोत्र सांगितलं. तसंच त्याच महिन्यातील व्रत केल्याने साधू नावाच्या ब्राह्मणाला गणेश दर्शन झाल्याची कथा निवेदन केली. नंतर माघमासाच्या महात्म्यासह स्त्री रूपधारे विष्णूंनी मोहिनीने केलेला विरोचनाचा वध आणि माघ महिन्यात केलेल्या उपासनेमुळे निरनिराळ्या लोकांचा उद्धार कसा झाला त्यांच्या कथा वर्णन करून सांगितल्या. वैशाख महिन्यात केलेल्या व्रताचं महत्व सांगून शिवदत्ताला झालेलं ज्ञान कथन केलं. नंतर शिवदत्ताला गर्ग मुनींच्या मुखातून सांगितलेली शुकगीता ऐकवली. पुन्हा विचारल्यावरून गर्गांनी वैशाख महात्म्य सांगून शिवदत्ताला भक्ती प्रदान केली. वैशाख महात्म्यामुळे आणखी निरनिराळ्या लोकांचा उद्धार कसा झाला ते सांगून श्रावणाचं महात्म्य सांगत असता जालंधराचा वध सांगितला. तसंच श्रावण मासाचं महात्म्य सांगून विश्वामित्रांकरवी गालवाचं शंका निरसन केल्याचं सांगितलं. पुन्हा एकदा श्रावण महिन्याचं महात्म्य सांगून दधीची आणि धौम्य ऋषी यांच्या संवादासह मलमास महात्म्य कथन केलं आणि विशेष स्वरूपाचं मलमासाचं महात्म्यही वर्णन केलं. संवत्सर व्रताचं स्वरूप सांगून सुताने चातुर्मास्य व्रत आणि विभांडाला केलेला उपदेश कथन केला. खरं कल्याण कोणतं त्याचं स्वरूप आणि दुर्गतीचं स्वरूप स्पष्ट करून चातुर्मास्याच्या महात्म्याचं कथन करीत असता बल्लाळेश्वराचं कथानक सांगितलं. नंतर चातुर्मास्यात करायच्या व्रतांची माहिती दिली. गणेशनामाचा महिमा सांगून कौंडिन्य ब्रह्मदेवाचा संवाद सांगितला. नंतर भृशुंडीने गणपतीचं नामरूपात्मक वर्णन करून गणेशाचं जे रहस्य तत्व सांगितलं होतं त्याचं वर्णन केलं. सामान्य माणसे गणेशवराच्या दर्शनाने आणि नामसंकीर्तनाने सर्व प्रकारची सुखे आणि मनोरथ सिद्ध करून घेतात. पण ब्रह्मभूत ब्रह्मनिष्ठ असूनही त्यांना या प्रकारची सुखे किंवा मनोरथ सिद्धी प्राप्त होत नाहीत याचं कारण काय असा प्रश्न देवांनी आणि ऋषींनी विचारला. त्यावर भृशुंडीने उत्तर दिलं की त्या ब्रह्मवेत्त्यांची गणपतीविषयी पूर्णतया श्रद्धा नसल्यामुळे त्यांना सर्व शास्त्रांमध्ये सांगितलेलं पूर्ण फल मिळत नाही. त्यानंतर भृशुंडीने त्यांना गणेश योग सांगितला आणि त्यांच्याच इच्छेनुसार चतुर्थीचं महात्म्यही सांगितलं. देवऋषींनी पुन्हा पृच्छा केली की ब्रह्म नाना प्रकारचं सांगितलं आहे. ब्रह्मदेवांना पितामह म्हटलं आहे तर शंकर हे सर्वात मुख्य मानले गेले आहेत हे कसे? त्यावर भृशुंडीने स्पष्टीकरण केलं. सर्व तत्स्वरूप असून ब्रह्माकारच आहेत. आपापल्या पारंपरिक मार्गांनी ते ब्रह्मरूपच मानले गेले आहेत. हे शिवादी देह धारण करणारे ते त्याच तत्वाला धारण करीत असता वस्तुतः मूळ गणेश तत्व स्वरूप असणारे हे शंभू अधिक देव गौण मार्गाने त्या त्या नावांनी प्रकाशित झालेले आहेत. वास्तविक ते गणेशाच्या संपूर्ण कलांनीच युक्त आहेत यात शंका नाही. तदनंतर भृशुंडीने दुर्वांकुराचं महत्व देवादिकांना सांगून जरत्कारूला कौंडिन्याने केलेला मंत्रोपदेश वर्णन केला. वेदात अन्न प्राणादी नाना प्रकारचं ब्रह्म सांगितलं असल्यामुळे जरत्कारू संशयग्रस्त झाला. त्याचा संशय घालवण्यासाठी शांतीप्रद ब्रह्मस्वरूप कोणतं, गजानन ब्रह्माकार कसा हे कौंडिन्याने स्पष्ट करून सांगितलं. नंतर त्याने त्याच्या योगप्राप्तीचं वर्णन केलं. ब्रह्मणस्पत्य यज्ञाचीही माहिती कौंडिन्याने सांगितली. शौनकांनी प्रश्न विचारला की अश्विन महिन्यात दशहरा देवीने युक्त असलेल्या दशमीला शमीची पूजा का करतात? याचं उत्तर सुताने एक कथा सांगून दिलं. ती कथा अशी, शंखासुराला विष्णूंनी ठार करून त्याच्याजवळील वेद ब्रह्मदेवांना परत दिले. तेव्हा ब्रह्मदेवांनी गणेशाचं स्तवन करताच ते वेद गणेशवराकडे गेले, कारण ते त्यानेच प्रकट केलेले होते. ते पाहून ब्रह्मदेव संतुष्ट झाले आणि त्यांनी वेदांच्या निर्विघ्नतेसाठी प्रार्थना केली. त्यावेळी आकाशवाणी झाली की तुम्ही शमीची पूजा करा, कारण

शमी आणि गणेश यात भेद नाही। मग ब्रह्मदेवादिकांनी अश्विन महिन्यात दशमीला सायंकाळी शमीचं पूजन केलं असता हा शमीचा महिमा सुताने सांगितला। प्रत्येक महिन्यात कोण कोण कोणत्या गणेशाची उपासना करतात आणि त्यांना कोणकोणतं फळ मिळतं त्याची माहिती मुद्गलांनी दिली। मुद्गल म्हणाले, चालू असलेला शिवसनकादिकांचा संवाद पुढे सांगण्याची विनंती शौनकांनी सुताला केल्यावरून सूत सांगू लागला। सनकादिकांच्या इच्छेनुसार शंकरांनी सर्व सिद्धी प्रदान करणारे आणि साधकांना त्वरित शांती देणारे गणेश हृदय सांगितले। ते नदीश्रेष्ठ गंगेने विचारल्यावरून पूर्वी शंकरांनीच कथन केलं होतं। मर्त्य मानवाला जे जे पाहिजे असेल ते सर्व याने प्राप्त होतं असं मुद्गलांनी दक्षाला सांगितलं। दक्षाने प्रश्न केला की गणेशाचं रूप योगी ध्येय आहे, मग अयोगी जनांना ते प्रत्यक्ष शक्य कसं होणार आणि वेदातही ते योगी ध्येय असंच कसं वर्णन केलं आहे? तेव्हा मुद्गल म्हणाले, दक्षा, अयोगी लोक गणेशाला पंचमहाभूतात्मक जाणतात, सर्वसाधारण देहधारी समजतात, पण योगी त्यांचं योग्य आणि विशेष रूप जाणतात। त्यातला भेद मी तुला सांगतो, असं म्हणून मुद्गलांनी योगी ध्येय गणेशाचं परब्रह्मरूप सांगून गणेशाचं सगुण रूप यथायोग्य वर्णन केलं। दक्षाने प्रश्न विचारला की गणेशाने मूषकवाहन का योजलं? तेव्हा मुद्गल म्हणाले, मूष हा धातू चोरणे या अर्थी आहे। व्यापक रूपाने सर्वांच्या अंतःकरणात राहून सर्वांना मोह निर्माण करून चोराप्रमाणे तो उपभोग घेतो। त्याचं निदर्शक म्हणून गणेशाने मूषकवाहन केलं आहे, असं हे धूम्रवर्णाचं चरित्र मी तुला कथन केलं। याच्या पठणाने सारा देह धूम्रवर्णाचा होतो, सर्व प्रकारच्या तीर्थस्नानाचं फल याच्या श्रवणाने लाभतं। तरी आता तू प्रयत्नपूर्वक गाणपत्य हो। अष्टमखंड समाप्त।

श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलत श्री मुद्गल पुराण संहिता वाचन. अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तिसुधा. भक्तिसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तिसुधाच्या या कार्यात आपणही भक्तिसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तिसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तिसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तिसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तिसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तिसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आता ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं आणि स्वर आहे शरद जांभेकर यांचा.

श्रोते हो ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे अशोक पत्की यांचं आणि स्वर आहे उपेंद्र भट यांचा.

पितृपंधरवड्यामध्ये भक्तीसुधावरून रोज गरुड पुराण प्रसारित होत आहे. मृत्यूपश्चात मृत पावलेल्या व्यक्तीला सद्गती प्राप्त होण्यासाठी श्री गरुड पुराण श्रवण करावं असं म्हणतात. गरुड पुराणातील प्रेतकल्पात मृत्यूनंतरच्या 10 दिवसांचं समग्र वर्णन, श्राद्धविधी कसा करावा, भगवान विष्णूंचे 24 अवतार, नीतीसार, आयुर्वेदाचं महात्म्य, रत्नपरीक्षा असे अनेक विषय यामध्ये आहेत. सारांश रूपातील गरुड पुराणाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. भाद्रपद कृष्ण प्रतिपदा ते भाद्रपद अमावस्या अर्थात सर्वपित्री अमावस्येपर्यंत म्हणजेच 27 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर या दरम्यान गरुड पुराण प्रसारित होणार आहे. गरुड पुराण ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुन्हा प्रसारण रात्री 9 वाजता. या मालिकेला आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजन देण्यासाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30, नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

आता ऐकूया रामानंद यांची गीतरचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया सरस्वती नंदन यांची गीतरचना. संगीत आहे बाळ बर्वे यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण.
1: मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक. या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता.

पितृपंधरवड्यामध्ये भक्तीसुधावरून रोज गरुड पुराण प्रसारित होत आहे. मृत्यूपश्चात मृत पावलेल्या व्यक्तीला सद्गती प्राप्त होण्यासाठी श्री गरुड पुराण श्रवण करावं असं म्हणतात. गरुड पुराणातील प्रेतकल्पात मृत्यूनंतरच्या 10 दिवसांचं समग्र वर्णन, श्राद्धविधी कसा करावा, भगवान विष्णूंचे 24 अवतार, नीतीसार, आयुर्वेदाचं महात्म्य, रत्नपरीक्षा असे अनेक विषय यामध्ये आहेत. सारांश रूपातील गरुड पुराणाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. भाद्रपद कृष्ण प्रतिपदा ते भाद्रपद अमावस्या अर्थात सर्वपित्री अमावस्येपर्यंत म्हणजेच 27 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर या दरम्यान गरुड पुराण प्रसारित होणार आहे. गरुड पुराण ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुन्हा प्रसारण रात्री 9 वाजता. या मालिकेला आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजन देण्यासाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. श्री समर्थांचे मनोबोध आपण पाहतो आहोत. हा 72वा श्लोक आहे. नवेचे कदा ग्रंथीचे अर्थ काही, मुखे नाम उच्चारिता कष्ट नाही. महाघोर संसार शत्रू जिणावा, प्रभाते मनी राम चिंतित जावा. मागच्या श्लोकात त्यांनी जे सांगितलं, जयाचेनी नामे, ज्याचं नाम घेतल्याने काय काय होतं ते आपण पाहिलं. मग आता हे नाम घ्यायचं, जे काहीतरी त्रास असेल, काही खर्च असेल, नुसतंच्या नुसतं नाम कसं काय येणार, त्याचा उलगडा या पुढच्या श्लोकात समर्थाने केलेला आहे. मुखे नाम, इथे म्हणतात मुखाने नाम जर घ्यायचं झाले, नवेचे कदा ग्रंथीचे अर्थ काही, आपल्या गाठीची दमडी देखील खर्च करावं लागत नाही. नाम घ्यायचं, जे एखाद्याने विचारलं नाम घेतलं किती पैसे खर्च होणार, तर ते त्या ठिकाणी काहीही कवडी देखील खर्च होत नाही. फुकटचं नाव आहे तरी देखील आपण घेत नाही, त्याचं कारण त्या नामाचं मोल काय आहे हेच लक्षात आलेलं नसतं. की जे संतांच्या लक्षात आलेलं असतं, साधकांच्या लक्षात आलेलं असतं, ते सामान्य माणसाच्या लक्षात येत नाही. म्हणून त्याला सांगण्यासाठी समर्थ इथं म्हणत आहेत की नाम घेण्यासाठी आपल्या पदरची कवडी देखील खर्च करावी लागत नाही. मग आपल्याला वाटतं बरं आहे, जरा निदान खर्च तरी आपल्याला पडत नाही आहे, मग निदान आणखीन काही त्याच्यासाठी कष्ट. ते पुढेही सांगितले, नाम उच्चारिता कष्ट नाही. देहाला कष्ट आहेत काही नाम घेताना? कष्टही नाही, खर्चही नाही, असं स्वल्प फुकाचं नाम पण तेही मनुष्य घेत नाही, किती दुर्दैवी आहे. ज्याचा उपयोग त्याच्या कल्याणासाठी होणार आहे, तो जीव उद्धरून जाणार आहे, असं हे नामासारखं साधन असताना त्याला त्याचं महत्त्व कळत कसं नाही, असं संतांना वाईट वाटतं माणसाबद्दल, या जीवाला काय करावं. म्हणून याच्यात त्यांनी दोन गोष्टी स्पष्ट केल्या आणि तिसऱ्याचं उच्चारणात सांगितलं की हे नाम घेतल्याने काय मोठी गोष्ट काय घडते, तर महाघोर संसार शत्रू जिणावा. हा संसार, त्याला महाशत्रू असं म्हटलेलं आहे. महाघोर, अतिशय घोर असा संसार शत्रू, त्याच्यावर जर जय मिळवायचं असेल तर हे नामस्मरणाचं साधन आहे. पण सामान्य मनुष्य म्हणतो संसार हा घोर आहे असं आम्हाला वाटतच नाही. आमचं आपलं छान चाललेलं आहे, जेवतो आहे, खातो आहे, कपडे घालतो आहे, नवीन नवीन करत आहे, दसरा दिवाळी सण येत आहेत, साजरे करतो आहे. संसार हा घोर कुठं आहे? जोपर्यंत सगळं ठीक चाललं आहे तोवर बरं आहे, पण जेव्हा काही आपत्ती येते तेव्हा मग आपण एकदम चमकून पाहायला लागतो की हे काय आलं. आणि खरोखरच संसार जन्मापासून बघितलं तर जन्म देखील कष्टाचा, मृत्यू हाही कष्टाचा. म्हणजे जन्म, मृत्यू, जरा व्याधी हेही माणसाला लागलेले आहेत. हा व्याधीसुद्धा काय म्हातारपणीच येतो असं नाही, जन्माला आल्यापासून सुरू झालं काही ना काही, त्या बाळाला टोचणं सुरू झालं, औषधं घालणं सुरू झालं. काय सुख आहे संसारात? नीट जर विचार केला, विवेकाने वागितलं तर असं लक्षात येतं की संसार हा घोर शत्रूच आहे. तोच संसार आपल्याला संसारातच राहायचा आहे, संसार टाकून कुठे जायचं नाही आहे. पण तोच घोर संसार जर आपल्याला सुखकारक करायचा असेल, त्याला त्याला परमार्थाची जोड द्यायला पाहिजे, हरिभजनाची, भगवत प्रेमाची जोड द्या, मग तोच संसार सुखाचा होतो. तुकोबांना काय होतं घरात? अन्नानं दशा होती, तरी देखील तुकोबा म्हणतात आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाच्या डोहावर आम्ही आहोत, आनंद तरंग होऊन खेळतो आहोत. ऐहिक सवं त्यांच्याकडे संपत्त सुविधा काय होती, कोणती सुविधा होती, काही नव्हतं. पण त्यांना असं काही सुखाचं ठिकाण मिळालेलं होतं, आनंदाचं ठिकाण, की ते म्हणतात ह्या बाहेरच्या गोष्टी गौण आहेत, मी त्या सुखाच्या ठिकाणी जाऊन बसलेलो आहे, या बाकीच्या गोष्टी काय. म्हणून हा महाघोर संसार, हा शत्रू जर जिंकायचा असेल तर त्याला नामासारखं साधन नाही. अनेक साधनं मनुष्य करत असतो, एरवी देखील मनुष्य देवाची पूजा करतो, काही त्याला प्रार्थना करतो, काही त्याच्याकडे मागत असतो, नाना गोष्टी संसारातल्याच मागत असतो. पण संसारातल्या ज्या गोष्टी मागत असतो त्या सगळ्या नष्ट होणाऱ्याच असतात. आज एखादी गोष्ट आपण चांगली आहे म्हणून घेतली, उद्या त्याचं काय होईल सांगता येत नाही. त्यामुळे या संसारात करत असताना ज्याला बोध झाला, ज्याला कोणी सद्गुरू संत भेटले, ते त्याला सांगत असतात या संसारातच तू राहा, कारण देह आहे, देहाला संसार लागलेला आहे, त्यामुळे त्याला टाकता येत नाही, संसारातच राहायचं आहे. पण संसारातच राहून आनंद कसा मिळवता येईल तो मार्ग तू शोध, की ज्या योगे तुला आनंद, अखंड आनंद राहील. हा तात्पुरता विषयातला आनंद हा खरा नाही आहे, क्षणभर मिळणारा हा आनंद खरा नाही आहे. क्षणभर मिळतो जातो लगेच. एखादा आवडता पदार्थ खाताना खाताना बरं वाटतं, क्षणभर आनंद जिभेवर आहे तोपर्यंत, पोटात गेला की पुढं त्याचं काय होतं कुणास ठोक, पचला तर ठीक आहे, नाही तर त्याचे व्याप सुरू झाले. कुठल्याही विषयाच्या बाबतीत असंच आहे, क्षणभर सुख वाटतं. म्हणून ते कायमचं सुख जर हवा असेल, हा संसारातून आपल्याला जर जय पावायचा असेल, आनंद मिळवायचा असेल, तर हे नामस्मरण करा. म्हणून प्रभाते मनी राम चिंतीत जावा, ह्या संसाराबद्दलचा एक वैराग्य निर्माण झालं पाहिजे. हे सगळं बघत असताना संसार आहे पण आनंद त्यात नाही आहे हे जर लक्षात आलं,

श्रोतेहो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोतेहो भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तिसुधा. भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आता ऐकूया संत बोधले महाराज यांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे जितेंद्र अभ्यंकर यांचा.

आता ऐकूया योगेश्वर अभ्यंकर यांची गीतरचना. संगीत आहे दशरथ पुजारी यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

पितृपंधरवड्यामध्ये भक्तीसुधावरून रोज गरुड पुराण प्रसारित होत आहे. मृत्यूपश्चात मृत पावलेल्या व्यक्तीला सद्गती प्राप्त होण्यासाठी श्री गरुड पुराण श्रवण करावं असं म्हणतात. गरुड पुराणातील प्रेतकल्पात मृत्यूनंतरच्या 10 दिवसांचं समग्र वर्णन, श्राद्धविधी कसा करावा, भगवान विष्णूंचे 24 अवतार, नीतीसार, आयुर्वेदाचं महात्म्य, रत्नपरीक्षा असे अनेक विषय यामध्ये आहेत. सारांश रूपातील गरुड पुराणाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. भाद्रपद कृष्ण प्रतिपदा ते भाद्रपद अमावस्या अर्थात सर्वपित्री अमावस्येपर्यंत म्हणजेच 27 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर या दरम्यान गरुड पुराण प्रसारित होणार आहे. गरुड पुराण ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुन्हा प्रसारण रात्री 9 वाजता. या मालिकेला आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजन देण्यासाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30, नंबर पुन्हा एकदा 7020353130.

0: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन, प्रस्तुती भक्ती सुधा.
1: आता ऐकूया संत तुलसीदास यांची हिंदी भक्ती रचना. संगीत आहे तिरुमले श्रीनिवास यांचं आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन, प्रस्तुती भक्तिसुधा। संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्तिसंगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता।
0: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा। फोन नंबर आहे 70 20 35 31 30। नंबर पुन्हा एकदा 7020353130।
1: श्रोते हो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या।
0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना, याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात। भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1:00 वाजता।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, सादर करत आहोत दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो ऐकूया पंत महाराज बाळेकुंद्री यांची अभंगरचना. संगीत आहे यशवंत देव यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार. प्रस्तुती भक्तिसुधा. भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तिसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तिसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका. भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा। उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल। उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे। श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा।

0: श्री स्वामी समर्थ। अक्कलकोटात कोंडू नाना या नावाचे स्वामी समर्थांचे परमभक्त राहत होते। स्वामींच्या नामात ते सदैव दंग असायचे। एकदा खास बागेतून येत असताना त्यांना खूप तहान लागली। तिथे जी विहीर होती त्या विहिरीचं पाणी प्यायचं म्हणून त्यांनी त्या विहिरीतलं पाणी काढलं, स्वच्छ हातपाय धुतले आणि ते आता पाणी पिणार। एवढ्यात बंब गारड साहेब तिथून जात होते। विहिरीचं पाणी कोणीतरी खराब करतो आहे असं वाटून कसलीही चौकशी न करता त्यांनी स्वामी भक्त कोंडू नाना यांना चार शिव्या घातल्या आणि बुटाच्या चार लाथा मारल्या। कोंडू नाना ह्या अनपेक्षित हल्ल्याने एकदम बावचळले। त्यांना साहेबांचा हा उर्मटपणा सहन झाला नाही। संस्थानात तक्रार करण्यात तर काही अर्थच नव्हता, म्हणून ते धावत धावत स्वामींपाशी आले आणि घडलेला सर्व वृत्तांत त्यांनी स्वामींना सांगितला। स्वामींनी काहीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही। ते कोंडू नानांना आश्वासक शब्दात काहीच बोलले नाहीत। संध्याकाळी काय झालं तर बंब गारड साहेब राजवाड्यातून परत येत असताना त्यांच्या पायाला आडव्या पडलेल्या ओंडक्याचा जबरदस्त धक्का लागला। ज्या पायाने त्यांनी कोंडू नानांना चार लाथा मारल्या होत्या त्याच पायाला इजा झाली। काही दिवस लोटले, पाय बरा होण्याऐवजी व्याधी वाढतच गेली। डॉक्टरांनी खूप उपाय केले परंतु उपयोग झाला नाही। संस्थानात मोरो काशी या नावाचा एक मामलेदार होता। तो म्हणाला, साहेब स्वामींपाशी जा, ते तुमच्या पायावर निश्चित उपाय करतील। बंब गारड साहेब स्वामी समर्थांपाशी आले। स्वामींना त्यांनी नमस्कार केला आणि आपली व्याधी दाखवली। तेव्हा स्वामी चटकन म्हणाले, अरे गाढवा, मला काय विचारतोस? साहेबाच्या लक्षात आलं की स्वामी आपल्यावर रागावलेले आहेत, परंतु त्याला कारण काही कळेना। तेव्हा स्वामी कडाडले, अरे तू आम्हाला कारण नसताना लाथा मारतोस, लाज वाटत नाही? साहेबाच्या लक्षात लगेच हा सारा प्रकार आला। स्वामी भक्ताच्या कमरेत आपण कारण नसताना लाथा मारल्या हे त्याला आठवलं। तो लगेच स्वामींच्या चरणांवर कोसळला, त्याने क्षमा मागितली, स्वामींना त्याची दया आली। खूप दिवस त्याचा पाय दुखावलेलाच होता। स्वामींनी त्याच्यावर उपाय सुचवले आणि बंब गारड साहेबांचा पाय नंतर बरा झाला।
1: श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त।
0: ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या प्राण प्रिय स्वामी भक्तांनो, आपल्या आयुष्याचं सुकाणू आपण नेहमी भगवंताच्या हातात द्यावं। भगवंत आपला आयुष्य मार्ग जसा आखून देईल तसं आपण वागावं। नामाची संगत क्षण मात्र न सोडता त्याच्या स्मरणातच आपले विहित कार्यक्रम त्याच्या साक्षीने पार पाडावेत। एक लक्षात ठेवा की परमेश्वरच आपला एकमेव त्राता आहे, माणूस नाही। मानवी कर्तृत्वाला खूप मर्यादा आहेत, परंतु परमेश्वर हा अवकाशव्यापी आहे, तो आपलं नीट संरक्षण करतो, एवढा विश्वास ठेवायचा।

श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30।

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.

श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोते हो, भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन वरून आता ऐकूयात सायंकाळची नित्य प्रार्थना।

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम 23 सप्टेंबर. शास्त्रवचन, थोर वचन आणि आत्मसंशोधन. एकदा उद्धवाने श्रीकृष्णाला विचारलं की तू आपल्या मुखानेच सांग की आम्हाला तुझी प्राप्ती कशी होईल. तेव्हा परमात्मा म्हणाला, भक्ती केल्यानेच माझी प्राप्ती होऊ शकते. भक्तीची 3 साधनं आहेत, शास्त्रवचन, थोर वचन आणि आत्मसंशोधन. आपलं सध्या सगळंच विपरीत झालं आहे. शास्त्रवचन म्हणावं तर आपण आता इतके सुधारक झालो आहोत की हल्लीच्या ज्ञानाने आपल्याला पुराणावर विश्वास ठेवण्याची लाज वाटते. थोर वचन म्हणावं तर मुलगा मोठा होऊन बापापेक्षा जरा जास्त शिकला की त्याला वाटतं, मी या गावंढळ बापाचं कसं ऐकू, त्यापासून माझा काय फायदा होणार. तसंच आत्मसंशोधनाचं, आपण शोधन करतो ते कसलं, तर पांडव कुठे राहत होते, रामाचा जन्म कोणत्या गावी झाला, कौरव पांडवांचं युद्ध कोणत्या ठिकाणी झालं. मला सांगा, अशा संशोधनापासून आपल्याला कसा फायदा होणार. एक प्राध्यापक मला म्हणाले, मी कृष्णाबद्दलचं पुष्कळ संशोधन केलं आहे आणि कृष्णाचं जन्मस्थळ कोणतं, निर्याणस्थळ कोणतं याची आता खात्री झाली. मी म्हणतो, ते करतात ते ठीक आहे, पण संतांना कृष्णप्राप्तीसाठी कृष्णजन्म कुठे झाला या प्रश्नाच्या खात्रीची जरुरी वाटली नाही. त्यांनी दृढ उपासना करून कृष्णाला आपलंसं केलं. खरं म्हणाल तर कृष्णाचा जन्म उपासनेने हृदयातच झाला पाहिजे आणि तेच खरं जन्मस्थान आहे. आपण जर आपलं वर्तन पाहिलं, मनातले विचार बघितले, तर आपल्याला असं आढळून येईल की लोकांना जर ते कळलं तर लोक आपल्याकडे ढुंकूनही पाहणार नाहीत. आणि असं असूनही आपण आपल्या संशोधनाचा आणि विचारांचा अभिमान बाळगतो, याला काय म्हणावं. अशाने का आपल्याला भगवंताचं प्रेम लाभणार. आपला परमार्थ कसा चालला आहे हे दुसऱ्या कोणी सांगण्याची गरज नाही, आपल्याला तो पुरता ठाऊक असतो. अभिमान खोल गेलेला, विचारांवर ताबा नाही, साधनात आळशीपणा, मग अशा परिस्थितीत आपल्याला परमात्म्याचं प्रेम कसं लाभणार. साधू संतांनी यावर एकच उपाय सांगितला आहे आणि तो म्हणजे पूर्ण शरणागती. रामाला अगदी विनवणी करून सांगा की रामा, आता मी तुझा झालो, यापुढे जे काही होईल ती तुझीच इच्छा मानून मी राहीन आणि तुझं नाम घेण्याचा आटोकाट प्रयत्न करीन, तू मला आपलं म्हण. देव खरोखरच किती दयाळू आहे. लोकांचे शेकडो अपराध पोटात घालूनही शरण आलेल्याला मदत करायला तो सदैव सिद्धच असतो. नाम घेण्यात एकतानता करावी आणि स्वतःला पूर्ण विसरून जावं. श्रीराम.

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत शांताबाई जोशी यांची गीतरचना. संगीत आहे गोविंद पोवळे यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.

पितृपंधरवड्यामध्ये भक्तीसुधावरून रोज गरुड पुराण प्रसारित होत आहे. मृत्यूपश्चात मृत पावलेल्या व्यक्तीला सद्गती प्राप्त होण्यासाठी श्री गरुड पुराण श्रवण करावं असं म्हणतात. गरुड पुराणातील प्रेतकल्पात मृत्यूनंतरच्या 10 दिवसांचं समग्र वर्णन, श्राद्धविधी कसा करावा, भगवान विष्णूंचे 24 अवतार, नीतीसार, आयुर्वेदाचं महात्म्य, रत्नपरीक्षा असे अनेक विषय यामध्ये आहेत. सारांश रूपातील गरुड पुराणाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. भाद्रपद कृष्ण प्रतिपदा ते भाद्रपद अमावस्या अर्थात सर्वपित्री अमावस्येपर्यंत म्हणजेच 27 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर या दरम्यान गरुड पुराण प्रसारित होणार आहे. गरुड पुराण ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुन्हा प्रसारण रात्री 9 वाजता. या मालिकेला आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजन देण्यासाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30, नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा.

आता ऐकूया विनायक राहतेकर यांची गीतरचना. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे अपर्णा मयेकर यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

आता ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे प्रभाकर जोग यांचं आणि स्वर आहे सुधीर फडके यांचा.

आता ऐकूया मंगेश पाडगावकर यांची गीतरचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर आहे उषा मंगेशकर यांचा.

श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया बुधवारचा नाममंत्र।

0: श्रोते हो भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोते हो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70-20-35-31-30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.

श्रोते हो भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आता सादर करत आहोत श्री गणेश आराधना. सुरुवातीला ऐकूया श्री प्रमोद फडके गुरुजी यांच्या स्वरात श्री गणपती अथर्व शीर्ष. त्यानंतर गणेश कथा सादर होईल. अभिवाचक आहेत आशिष केसकर. या कथेनंतर आरत्या आणि मंत्रपुष्पांजली सादर होईल. आराधनेच्या अखेरीस ओम गंग गणपतये नमहा या मंत्राचा 108 वेळा जप होईल. श्री गणेश आराधना. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्ती.

आता दुर्वेची महती ऐकूयात. ऋषींच्या प्रार्थनेवरून भगवान श्री गजाननाने अनलासूर नावाच्या दैत्याला भक्षण केलं. त्यामुळे गजाननाच्या अंगाचा दाह होऊ लागला. थंडपणासाठी ऋषींनी इंद्रादी देवांनी अनेक शीतोपचार केले, तरी हा दाह शमन होईना. नंतर सहज अमृतमयी दुर्वांकूर श्री गजाननाच्या मस्तकावर ठेवला, त्याबरोबर दाह थोडा कमी झाला. त्यानंतर दाह शांत होण्यासाठी हजारो ऋषींनी दुर्वांचे भारे आणून श्री गजाननाच्या मस्तकावर ठेवले, त्याबरोबर हा दाह शांत झाला. श्री गजाननाला स्वास्थ्य लाभलं. तेव्हापासून गजाननाला दुर्वा अतिशय प्रिय झाली. याकरता गणेश पूजेमध्ये एक तरी दुर्वा असावी, एका वा एकविंशतीही. स्वच्छ धुवून निवडून प्रत्येक दुर्वेला 3, 5 किंवा 7 तरी दुर्वापत्र असावीत. विना दुर्वांकुरैहि पूजा फलम केनापि नाप्यते. दुर्वा नसेल तर शमीपत्र व्हावं. श्री गणेशाला 21 दुर्वा समर्पण करण्याची पद्धत आहे. 21 दुर्वांची जुडी घेऊन पुढे दिलेल्या मंत्रांनी गंधाक्षतांसह 2-2 दुर्वा व्हाव्यात, व शेवटी 1 उरेल ती संपूर्ण श्लोक म्हणून व्हावी.

श्रोते हो भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम श्री गणेश आराधना. यामध्ये आपण ऐकलेत श्री गणपती अथर्व शीर्ष, गणेश कथा, आरत्या, मंत्रपुष्पांजली आणि ओम गं गणपतये नमहा या मंत्राची एक जपमाळ. श्री गणेश आराधना, निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोते हो, भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तिसुधा. भक्तिसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तिसुधाच्या या कार्यात आपणही भक्तिसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तिसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तिसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तिसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तिसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तिसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आता ऐकूया वसंत निनावे यांची गीतरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया वसंत बापट यांची गीतरचना. संगीत आहे यशवंत देव यांचं आणि स्वर आहे उषा मंगेशकर यांचा.

पितृपंधरवड्यामध्ये भक्तीसुधावरून रोज गरुड पुराण प्रसारित होत आहे. मृत्यूपश्चात मृत पावलेल्या व्यक्तीला सद्गती प्राप्त होण्यासाठी श्री गरुड पुराण श्रवण करावं असं म्हणतात. गरुड पुराणातील प्रेतकल्पात मृत्यूनंतरच्या 10 दिवसांचं समग्र वर्णन, श्राद्धविधी कसा करावा, भगवान विष्णूंचे 24 अवतार, नीतीसार, आयुर्वेदाचं महात्म्य, रत्नपरीक्षा असे अनेक विषय यामध्ये आहेत. सारांश रूपातील गरुड पुराणाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. भाद्रपद कृष्ण प्रतिपदा ते भाद्रपद अमावस्या अर्थात सर्वपित्री अमावस्येपर्यंत म्हणजेच 27 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर या दरम्यान गरुड पुराण प्रसारित होणार आहे. गरुड पुराण ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुन्हा प्रसारण रात्री 9 वाजता. या मालिकेला आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजन देण्यासाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30, नंबर पुन्हा एकदा 7020353530.

व्यक्ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

श्रोते हो, श्रीनिवास केसकर यांच्या संगीत रचनेतलं अरुणा ढेरे यांचं हे गीत ऐकूयात. स्वर आहे अनुराधा कुबेर आणि वैभवी शेटे यांचा.

भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.

0: मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।
2: श्रोतेहो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना, प्रस्तुती भक्तीसुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया विदुषी किशोरी अमोणकर यांनी गायलेला राग झिंझोटी.

0: स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात विदुषी किशोरी अमोणकर यांनी गायलेला राग झिंझोटी. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका सकाळी 6 ते 6:55 या वेळेत. मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज सकाळी 6 वाजता. याचं पुनःप्रसारण दुपारी 3 वाजता.

नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

भक्ति सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन वर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भक्तिसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आता ऐकूया श्रीकृष्ण केळकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे आनंद भाटे यांचा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. ऐकूया जगदीश खेमुडकर यांची गीतरचना, संगीत आणि स्वर राम कदम.

श्रोते हो संत नामदेव महाराजांची अभंग रचना ऐकूया. संगीत आहे यशवंत देव यांचं आणि स्वर आहे मंगला नाथ यांचा.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुर आरोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30।

0: मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।
1: श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप। आता ऐकूया विद्याधर गोखले यांची गीतरचना। संगीत आहे निळकंठ अभ्यंकर यांचं आणि स्वर आहे वाणी जयराम यांचा।

आता ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं आणि स्वर आहे शरद जांभेकर यांचा.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. ऐकूया विद्याधर गोखले यांची गीतरचना, संगीत आणि स्वर पंडित राम मराठे यांचा.

श्रोतेव ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे अशोक पत्की यांचं आणि स्वर आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप, प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: श्रोते हो, ऐकूयात स्वामी श्रीकांतानंद यांची पदरचना. संगीत आहे मिलिंद गुणे यांचं आणि स्वर आहे ऋषिकेश रानडे आणि सहकारी यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

श्रोते हो ऐकूया आरती दुगल यांची गीतरचना. संगीत आहे प्रतिभाताई परांजपे यांचं आणि स्वर आहे श्रीपाद भावे आणि मधुरा दातार यांचा.

व्यक्ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

0: शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 भक्तीसुधावर. नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तीसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी 6:00 प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तीसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.
1: श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे राजेश दातार आणि सहकारी यांचा.

ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे सुहास शामगावकर यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. श्रोते हो, ऐकूया अरविंद फाळके यांची गीतरचना, संगीत आणि स्वर केतन अत्रे यांचा.

श्रोतेहो ऐकूयात स्वामी श्रीकांतानंद यांची पदरचना. संगीत आहे मिलिंद गुणे यांचं आणि स्वर आहे रघुनंदन पणशीकर यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तिसुधा. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भक्तिसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तिसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी bhaktisudha.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
0: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन पर सुनिए ईश्वर भक्ति के अमीट स्वरों का हिंदी भक्ति संगीत कार्यक्रम भक्ति सुमन. भक्ति सुमन सुनिए हर दिन दोपहर 2:30 बजे.

भक्तीसुधावरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष। दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्तीसुधावरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55।

नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया बुधवारचा नाममंत्र।

0: श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना, याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना, ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग, दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70-20-35-31-30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा।
1: भक्ति सुधा इंटरनेट रेडियो स्टेशन वर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता।
0: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र, तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। मंगलध्वनी भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज सकाळी 6 वाजता, याचं पुनःप्रसारण दुपारी 3 वाजता।

दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसेच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या। भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये। भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703। नंबर पुन्हा एकदा 9372404703।

भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. श्री समर्थांचे मनोबोध आपण पाहतो आहोत. हा 72वा श्लोक आहे. नवेचे कदा ग्रंथीचे अर्थ काही, मुखे नाम उच्चारिता कष्ट नाही. महाघोर संसार शत्रू जिणावा, प्रभाते मनी राम चिंतीत जावा. मागच्या श्लोकात त्यांनी जे सांगितलं, जयाचे नी नामे, ज्याचं नाम घेतल्याने काय काय होतं ते आपण पाहिलं. मग आता हे नाम घ्यायचं, जे काहीतरी त्रास असेल, काही खर्च असेल, नुसतंच्या नुसतं नाम कसं काय येणार, त्याचा उलगडा या पुढच्या श्लोकात समर्थाने केलेला आहे. मुखे नाम, इथे म्हणतात मुखाने नाम जर घ्यायचं झाले, नवेचे कदा ग्रंथीचे अर्थ काही, आपल्या गाठीची दमडी देखील खर्च करावं लागत नाही. नाम घ्यायचं, जे एखाद्याने विचारलं नाम घेतलं किती पैसे खर्च होणार, तर ते त्या ठिकाणी काही कवडी देखील खर्च होत नाही. फुकटचं नाव आहे तरी देखील आपण घेत नाही, त्याचं कारण त्या नामाचं मोल काय आहे हेच लक्षात आलेलं नसतं. की जे संतांच्या लक्षात आलेलं असतं, साधकांच्या लक्षात आलेलं असतं, ते सामान्य माणसाच्या लक्षात येत नाही. म्हणून त्याला सांगण्यासाठी समर्थ इथं म्हणत आहेत की नाम घेण्यासाठी आपल्या पदरची कवडी देखील खर्च करावी लागत नाही. मग आपल्याला वाटतं बरं आहे, जरा निदान खर्च तरी आपल्याला पडत नाही आहे, मग निदान आणखीन काही त्याच्यासाठी कष्ट. ते पुढेही सांगितले, नाम उच्चारिता कष्ट नाही. देहाला कष्ट आहेत काही नाम घेताना? कष्टही नाही, खर्चही नाही, असं स्वल्प फुकाचं नाम पण तेही मनुष्य घेत नाही, किती दुर्दैवी आहे. ज्याचा उपयोग त्याच्या कल्याणासाठी होणार आहे, तो जीव उद्धरून जाणार आहे, असं हे नामासारखं साधन असताना त्याला त्याचं महत्त्व कळत कसं नाही, असं संतांना वाईट वाटतं माणसाबद्दल, या जीवाला काय करावं. म्हणून याच्यात त्यांनी दोन गोष्टी स्पष्ट केल्या आणि तिसऱ्याचं उच्चारणात सांगितलं की हे नाम घेतल्याने काय मोठी गोष्ट काय घडते, तर महाघोर संसार शत्रू जिणावा. हा संसार, त्याला महाशत्रू असं म्हटलेलं आहे. महाघोर, अतिशय घोर असा संसार शत्रू, त्याच्यावर जर जय मिळवायचं असेल तर हे नामस्मरणाचं साधन आहे. पण सामान्य मनुष्य म्हणतो संसार हा घोर आहे असं आम्हाला वाटतच नाही. आमचं आपलं छान चाललेलं आहे, जेवतो आहे, खातो आहे, कपडे घालतो आहे, नवीन नवीन करत आहे, दसरा दिवाळी सण येत आहेत, साजरे करतो आहे. संसार हा घोर कुठं आहे? जोपर्यंत सगळं ठीक चाललं आहे तोवर बरं आहे, पण जेव्हा काही आपत्ती येते तेव्हा मग आपण एकदम चमकून पाहायला लागतो की हे काय आलं. आणि खरोखरच संसार जन्मापासून बघितलं तर जन्मदेखील कष्टाचा, मृत्यू हाही कष्टाचा. म्हणजे जन्म मृत्यू जराव्याधी हेही माणसाला लागलेले आहेत. हा व्याधीसुद्धा काय म्हातारपणीच येतो असं नाही, जन्माला आल्यापासून सुरू झालं, काही ना काही त्या बाळाला टोचणं सुरू झालं, औषधं घालणं सुरू झालं. काय सुख आहे संसारात? नीट जर विचार केला, विवेकाने वागितलं तर असं लक्षात येतं की संसार हा घोर शत्रूच आहे. तोच संसार आपल्याला संसारातच राहायचा आहे, संसार टाकून कुठे जायचं नाही आहे. पण तोच घोर संसार जर आपल्याला सुखकारक करायचा असेल, त्याला त्याला परमार्थाची जोड द्यायला पाहिजे, हरिभजनाची, भगवत प्रेमाची जोड द्या, मग तोच संसार सुखाचा होतो. तुकोबांना काय होतं घरात? अन्नानं दशा होती, तरी देखील तुकोबा म्हणतात आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाच्या डोहावर आम्ही आहोत, आनंद तरंग होऊन खेळतो आहोत. ऐहिक सवं त्यांच्याकडे संपत्त सुविधा काय होती, कोणती सुविधा होती, काही नव्हतं. पण त्यांना असं काही सुखाचं ठिकाण मिळालेलं होतं, आनंदाचं ठिकाण, की ते म्हणतात ह्या बाहेरच्या गोष्टी गौण आहेत, मी त्या सुखाच्या ठिकाणी जाऊन बसलेलो आहे, या बाकीच्या गोष्टी काय. पण हा महाघोर संसार हा शत्रू जर जिंकायचा असेल तर त्याला नामासारखं साधन नाही. अनेक साधनं मनुष्य करत असतो, एरवी देखील मनुष्य देवाची पूजा करतो, काही त्याला प्रार्थना करतो, काही त्याच्याकडे मागत असतो, नाना गोष्टी संसारातल्याच मागत असतो. पण संसारातल्या ज्या गोष्टी मागत असतो त्या सगळ्या नष्ट होणाऱ्याच असतात. आज एखादी गोष्ट आपण चांगली आहे म्हणून घेतली, उद्या त्याचं काय होईल सांगता येत नाही. त्यामुळे या संसारात करत असताना ज्याला बोध झाला, ज्याला कोणी सद्गुरू संत भेटले, ते त्याला सांगत असतात या संसारातच तू राहा, कारण देह आहे, देहाला संसार लागलेला आहे, त्यामुळे त्याला टाकता येत नाही, संसारातच राहायचं आहे. पण संसारातच राहून आनंद कसा मिळवता येईल तो मार्ग तू शोध, की ज्या योगे तुला आनंद अखंड आनंद राहील. हा तात्पुरता विषयातला आनंद हा खरा नाही आहे, क्षणभर मिळणारा हा आनंद खरा नाही आहे. क्षणभर मिळतो जातो लगेच. एखादा आवडता पदार्थ खाताना खाताना बरं वाटतं, क्षणभर आनंद जिभेवर आहे तोपर्यंत, पोटात गेला की पुढं त्याचं काय होतं कुणास ठोक, पचला तर ठीक आहे ना, तर त्याचे व्याप सुरू झाले. कुठल्याही विषयाच्या बाबतीत असंच आहे, क्षणभर सुख वाटतं, म्हणून ते कायमचं सुख जर हवा असेल, ह्या संसारातून आपल्याला जर जय पावायचा असेल, आनंद मिळवायचा असेल, तर हे नामस्मरण करा. म्हणून प्रभाते मनी राम चिंतीत जावा, ह्या संसाराबद्दलचा एक वैराग्य निर्माण झालं पाहिजे. हे सगळं बघत असताना संसार आहे पण आनंद त्यात नाही आहे हे जर लक्षात आलं तर मनुष्य ते ह्या परमार्थाच्या मार्गाला लागतो आणि ते करायला लागतो. नवेचे कदा ग्रंथीचे अर्थ काही, मुखे नाम उच्चारिता कष्ट नाही, महाघोर संसार शत्रू जिणावा, प्रभाते मनी राम चिंतीत जावा. जय जय रघुवीर समर्थ.

श्रोते हो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोते हो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

भक्ती सुधा रेडिओ वरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30. श्रोते हो, आता ऐकूया संत बोधले महाराज यांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे जितेंद्र अभ्यंकर यांचा.

आता ऐकूया योगेश्वर अभ्यंकर यांची गीतरचना. संगीत आहे दशरथ पुजारी यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

पितृपंधरवड्यामध्ये भक्तीसुधावरून रोज गरुड पुराण प्रसारित होत आहे. मृत्यूपश्चात मृत पावलेल्या व्यक्तीला सद्गती प्राप्त होण्यासाठी श्री गरुड पुराण श्रवण करावं असं म्हणतात. गरुड पुराणातील प्रेतकल्पात मृत्यूनंतरच्या 10 दिवसांचं समग्र वर्णन, श्राद्धविधी कसा करावा, भगवान विष्णूंचे 24 अवतार, नीतीसार, आयुर्वेदाचं महात्म्य, रत्नपरीक्षा असे अनेक विषय यामध्ये आहेत. सारांश रूपातील गरुड पुराणाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. भाद्रपद कृष्ण प्रतिपदा ते भाद्रपद अमावस्या अर्थात सर्वपित्री अमावस्येपर्यंत म्हणजेच 27 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर या दरम्यान गरुड पुराण प्रसारित होणार आहे. गरुड पुराण ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुन्हा प्रसारण रात्री 9 वाजता. या मालिकेला आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजन देण्यासाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन, प्रस्तुती भक्ती सुधा.
1: आता ऐकूया संत तुलसीदास यांची हिंदी भक्ती रचना. संगीत आहे तिरुमले श्रीनिवास यांचं आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन. प्रस्तुती भक्ती सुधा. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.
0: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: श्रोते हो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1:00 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, सादर करत आहोत कार्यक्रम श्री मुद्गल पुराण संहिता वाचन. अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: श्री मुद्गल पुराण अष्टम खंड. विघ्नराजाचं चरित्र ऐकून समाधान झालेल्या शौनकांनी धूम्रवर्णाचं चरित्र सांगा अशी विनंती केली. तेव्हा सूत म्हणाला की मी व्यासमुखातून जसं ऐकलं तसं धूम्रवर्णाचं चरित्र सांगेन. दक्षानेही असाच प्रश्न केला असता मुद्गल म्हणाले, दक्षा, शेष शंकरांचा संवाद तू ऐक. शेषाने शंकरांना विचारलं होतं की आपण कोणाचं ध्यान करता. शंकरांनी सांगितलं की सनकादिकांनी तुझ्यासारखाच मला प्रश्न केला होता. अरे, मूल कारण गजाननाचं ध्यान मी करत असतो. अहंभाव हा फार वाईट, त्यासाठी एक इतिहास ऐक, असं म्हणून शंकर सांगू लागले. ब्रह्मदेवांनी सूर्याला राज्यावर बसविला तेव्हा त्याला अहंकार झाला. गर्विष्ठ झालेल्या त्याच्या शिंकेतून एक पुरुष निर्माण झाला. त्याला शुक्राचार्यांनी षडक्षर महामंत्र दिला. त्याची उग्र तपश्चर्या करून त्या पुरुषाने गणेशाला प्रसन्न केलं आणि त्याच्यापाशी ब्रह्मांडाचं राज्य मागितलं. वर मिळवून परतलेल्या या अहमासुराला शुक्राचार्यांनी राज्याभिषेक केला. प्रमदासुराने ममता नावाची आपली कन्या त्याला दिली आणि जावयाला सर्व काही जिंकण्याचा आदेश दिला. त्याप्रमाणे दिग्विजयासाठी अहमासुराने सर्वांना आज्ञा सोडल्या आणि क्रमशः त्याने सर्व ब्रह्मांड जिंकून प्रमुख ठिकाणी आपल्या लोकांची नेमणूक केली. सारे देव भयग्रस्त होऊन गिरिकंदरात जाऊन बसले आणि दैत्याने गर्वाने ब्रह्मांडाचा उपभोग घेण्यास प्रारंभ केला. अधर्मधारकाच्या सांगण्यावरून त्यालाच धर्म कर्म मार्ग खंडन करण्यास सांगितलं तेव्हा त्याने एकच हाहाकार उडवला. त्यावेळी ब्रह्मदेवांच्या आदेशानुसार सर्वांनी एकाक्षर मंत्राची उपासना केली. त्याने प्रसन्न झालेल्या गणेशाने देवांना त्यांच्या इच्छेप्रमाणे वरदान केलं. अहमासुराच्या स्वप्नात जाऊन धूम्रवर्णाने त्याला अशुभ घटनेची सूचना दिली. अहमासुराने सर्वांना बोलवून त्यासंबंधी सांगताच सर्वांनी त्या सूचनेचा उपहास केला. तेव्हा धूम्रवर्णाने अहमासुराकडे नारदांना दूत म्हणून पाठवलं. त्याचाही उपयोग झाला नाही तेव्हा स्वतः गणेशाने त्या असुराच्या नगरात हाहाकार उडवला आणि अहमासुराचा सर्वस्वी पराजय केला. शुक्राचार्यांनी त्याला समजावून सांगून गणेशोपासनेचा उपदेश केला. त्या उपदेशाने अहमासुराला बोध झाला आणि त्याने गणेशाची मनोभावे स्तुती केली. त्यामुळे संतुष्ट होऊन गजाननाने त्याला भक्ती दिली आणि अहंकार सोडून स्वस्थानी जाण्यास सांगितलं. अहंकारासुर शांत झालेला पाहून सर्व देव ऋषींनी गणेशाची स्तुती केली. त्यावेळी भक्ती प्रदान करून श्री गणेश अंतर्धान पावला. असं हे धूम्रवर्ण चरित्र अहंकार नाशक आहे. सनकादिकांनी धूम्रवर्ण क्षेत्राचं महात्म्य विचारलं. शंकरांनी ते सांगून आणखी चरित्र सांगण्यास प्रारंभ केला. त्यांनी प्रथम शिवात्मकावतार कथन केला. नंदी ज्यामुळे गणपत्य झाला ते पार्वती गणेश चरित्र त्यांनी सांगितलं. त्रिपुरासुराला मारण्यासाठी शंकरांपुढे प्रकट झालेला गुणेशावतार कथन केला. बाणासुराचं चरित्र सांगण्यास सुरुवात करून प्रकट झालेल्या रक्तवर्णाचं चरित्र त्यांनी सांगितलं. गणेशाच्या आज्ञेने मोह निर्माण करण्यासाठी विष्णू बौद्ध झाले असं शंकरांनी सांगितलं तेव्हा सनकादिकांनी बौद्धशास्त्र काय आहे म्हणून विचारलं. त्यावर शंकरांनी पाप पुण्याचा विचार न करता देह मूल कारण धरून तयार झालेल्या बौद्धांचं शास्त्र त्यांनी निवेदन केलं. त्या धर्माने सर्व लोक अधर्मनिष्ठ झाले. त्यावेळी सर्वांनी गणेश स्तवन करून कलिबंधन करण्यास सांगितलं। तेव्हा गुप्त रूपाने धर्मबंधात गुंतलेल्या कलीला गणेशाने धरलं असता तो शरण आला आणि देह धारण करून त्याने धूम्रवर्णाची स्तुती केली। तू धर्माच्या स्वाधीन होऊन रहा असा आदेश धूम्रवर्णाने कलीला दिला आणि सर्वांचं समाधान केलं। यावेळी कलीने केलेलं स्तोत्र कलिदोषनाशक आहे। शौनकांनी सूताला विचारलं की प्रत्येक युगात वेगवेगळंपण आहे, त्यातही कलियुगात सर्व क्रिया पापमय असताना सिद्धी कशी शक्य आहे, तरी प्रत्येक युगाचं कर्म सांग। तेव्हा सुताने प्रत्येक युगाचं स्वरूप आणि त्या त्या युगातील आचार सांगून युगपुरुषांनी केलेली स्तुती कथन केली। त्या स्तुतीने प्रसन्न झालेल्या गणेशाला प्रत्येक युगाने स्वतःसाठी कोणती मागणी केली ते सांगितलं। प्रत्येक युगात काय फलद्रूप होईल हे सांगून गणेश अंतर्धान पावला। सूत म्हणाला, प्रत्येक युगातील आयुप्रमाण सारखं असलं तरी प्रत्येक युगाचा प्रभाव वेगळा आहे। प्रत्येक युगातील कर्म आणि त्यांची सिद्धी स्वतंत्र आहे। नंतर शौनकांनी मासांचं चरित्र आणि मलमासातील गणेश पूजन विचारलं तेव्हा सूतांनी ते सांगण्यास प्रारंभ केला। ब्रह्मदेवाच्या अंगापासून उत्पन्न झालेल्या आणि 12 अवयव असलेल्या संवत्सराने षडक्षर मंत्राची उपासना करून गणेशाला प्रसन्न करून घेतलं। त्यावेळी गणेशाने मदर्पण भूमीने कर्म केलेल्यांना प्रत्येक महिन्याच्या व्रतामुळे मी फलप्रद होईन असं सांगितलं। नंतर संवत्सर कार्यरत झाले। पुढे मलमासासहित 6 महिने तपश्चर्या करू लागले। त्या तपाने प्रसन्न झालेल्या गणेशाला त्यांनी आमच्यामध्ये केलेलं कर्म बहुफलदायी व्हावं अशी प्रार्थना केली। त्यावर गणेशाने क्रमाने श्रेष्ठत्व देऊन अधिक मासाचा ढुंढीराज हाच देव असल्याचं सांगितलं आणि त्या महिन्याचं ढोंढ मास हे नाव स्वतःच ठेवलं। त्याने सर्व मासांना यथोचित वर दिले। कार्तिक महिन्याचं व्रत करणाऱ्या सोमदत्ताचं चरित्र सांगून सूताने कार्तिक मासातील नाना प्रकारच्या नियमांचं वर्णन केलं। नंतर मार्गशीर्ष महिन्याच्या महात्म्याबरोबर स्वतः गणेशाने शंकरांना दिलेलं वज्रपंजर स्तोत्र सांगितलं। तसंच त्याच महिन्यातील व्रत केल्याने साधू नावाच्या ब्राह्मणाला गणेश दर्शन झाल्याची कथा निवेदन केली। नंतर माघमासाच्या महात्म्यासह स्त्रीरूपधारे विष्णूंनी मोहिनीने केलेला विरोचनाचा वध आणि माघ महिन्यात केलेल्या उपासनेमुळे निरनिराळ्या लोकांचा उद्धार कसा झाला त्यांच्या कथा वर्णन करून सांगितल्या। वैशाख महिन्यात केलेल्या व्रताचं महत्व सांगून शिवदत्ताला झालेलं ज्ञान कथन केलं। नंतर शिवदत्ताला गर्गमुनींच्या मुखातून सांगितलेली शुकगीता ऐकवली। पुन्हा विचारल्यावरून गर्गांनी वैशाख महात्म्य सांगून शिवदत्ताला भक्ती प्रदान केली। वैशाख महात्म्यामुळे आणखी निरनिराळ्या लोकांचा उद्धार कसा झाला ते सांगून श्रावणाचं महात्म्य सांगत असता जालंधराचा वध सांगितला। तसंच श्रावण मासाचं महात्म्य सांगून विश्वामित्रांकरवी गालवाचं शंका निरसन केल्याचं सांगितलं। पुन्हा एकदा श्रावण महिन्याचं महात्म्य सांगून दधीची आणि धौम्य ऋषी यांच्या संवादासह मलमास महात्म्य कथन केलं आणि विशेष स्वरूपाचं मलमासाचं महात्म्यही वर्णन केलं। संवत्सर व्रताचं स्वरूप सांगून सूताने चातुर्मास्य व्रत आणि विभांडाला केलेला उपदेश कथन केला। खरं कल्याण कोणतं त्याचं स्वरूप आणि दुर्गतीचं स्वरूप स्पष्ट करून चातुर्मास्याच्या महात्म्याचं कथन करीत असता बल्लाळेश्वराचं कथानक सांगितलं। नंतर चातुर्मास्यात करायच्या व्रतांची माहिती दिली। गणेशनामाचा महिमा सांगून कौंडिन्य ब्रह्मदेवाचा संवाद सांगितला। नंतर भृशुंडीने गणपतीचं नामरूपात्मक वर्णन करून गणेशाचं जे रहस्य तत्व सांगितलं होतं त्याचं वर्णन केलं। सामान्य माणसे गणेशवराच्या दर्शनाने आणि नामसंकीर्तनाने सर्व प्रकारची सुखे आणि मनोरथ सिद्ध करून घेतात, पण ब्रह्मभूत ब्रह्मनिष्ठ असूनही त्यांना या प्रकारची सुखे किंवा मनोरथसिद्धी प्राप्त होत नाहीत याचं कारण काय असा प्रश्न देवांनी आणि ऋषींनी विचारला। त्यावर भृशुंडीने उत्तर दिलं की त्या ब्रह्मवेत्यांची गणपतीविषयी पूर्णतया श्रद्धा नसल्यामुळे त्यांना सर्व शास्त्रांमध्ये सांगितलेलं पूर्ण फल मिळत नाही. त्यानंतर भृशुंडीने त्यांना गणेश योग सांगितला आणि त्यांच्याच इच्छेनुसार चतुर्थीचं महात्म्यही सांगितलं. देवऋषींनी पुन्हा पृच्छा केली की ब्रह्म नाना प्रकारचं सांगितलं आहे. ब्रह्मदेवांना पितामह म्हटलं आहे, तर शंकर हे सर्वात मुख्य मानले गेले आहेत, हे कसे? त्यावर भृशुंडीने स्पष्टीकरण केलं, सर्व तत्स्वरूप असून ब्रह्माकारच आहेत. आपापल्या पारंपरिक मार्गांनी ते ब्रह्मरूपच मानले गेले आहेत. हे शिवादी देह धारण करणारे ते त्याच तत्वाला धारण करीत असता वस्तुत मूळ गणेश तत्व स्वरूप असणारे हे शंभू अधिक देव गौण मार्गाने त्या त्या नावांनी प्रकाशित झालेले आहेत. वास्तविक ते गणेशाच्या संपूर्ण कलांनीच युक्त आहेत, यात शंका नाही. तदनंतर भृशुंडीने दुर्वांकुराचं महत्व देवादिकांना सांगून जरत्कारूला कौंडिन्याने केलेला मंत्रोपदेश वर्णन केला. वेदात अन्नप्राणादी नाना प्रकारचं ब्रह्म सांगितलं असल्यामुळे जरत्कारू संशयग्रस्त झाला. त्याचा संशय घालवण्यासाठी शांतीप्रद ब्रह्मस्वरूप कोणतं, गजानन ब्रह्माकार कसा, हे कौंडिन्याने स्पष्ट करून सांगितलं. नंतर त्याने त्याच्या योगप्राप्तीचं वर्णन केलं. ब्रह्मणस्पत्य यज्ञाचीही माहिती कौंडिन्याने सांगितली. शौनकांनी प्रश्न विचारला की अश्विन महिन्यात दशहरा देवीने युक्त असलेल्या दशमीला शमीची पूजा का करतात, याचं उत्तर सुताने एक कथा सांगून दिलं. ती कथा अशी, शंखासुराला विष्णूंनी ठार करून त्याच्या जवळील वेद ब्रह्मदेवांना परत दिले, तेव्हा ब्रह्मदेवांनी गणेशाचं स्तवन करताच ते वेद गणेश्वराकडे गेले, कारण ते त्यानेच प्रकट केलेले होते. ते पाहून ब्रह्मदेव संतुष्ट झाले आणि त्यांनी वेदांच्या निर्विघ्नतेसाठी प्रार्थना केली. त्यावेळी आकाशवाणी झाली की तुम्ही शमीची पूजा करा, कारण शमी आणि गणेश यात भेद नाही. मग ब्रह्मदेवादिकांनी अश्विन महिन्यात दशमीला सायंकाळी शमीचं पूजन केलं असता हा शमीचा महिमा सुताने सांगितला. प्रत्येक महिन्यात कोण कोण कोणत्या गणेशाची उपासना करतात आणि त्यांना कोणकोणतं फळ मिळतं त्याची माहिती मुद्गलांनी दिली. मुद्गल म्हणाले, चालू असलेला शिवसनकादिकांचा संवाद पुढे सांगण्याची विनंती शौनकांनी सुताला केल्यावरून सूत सांगू लागला. सनकादिकांच्या इच्छेनुसार शंकरांनी सर्व सिद्धी प्रदान करणारे आणि साधकांना त्वरित शांती देणारे गणेश हृदय सांगितले. ते नदीश्रेष्ठ गंगेने विचारल्यावरून पूर्वी शंकरांनीच कथन केलं होतं. मर्त्य मानवाला जे जे पाहिजे असेल ते सर्व याने प्राप्त होतं, असं मुद्गलांनी दक्षाला सांगितलं. दक्षाने प्रश्न केला की गणेशाचं रूप योगी ध्येय आहे, मग अयोगी जनांना ते प्रत्यक्ष शक्य कसं होणार, आणि वेदातही ते योगी ध्येय असंच कसं वर्णन केलं आहे? तेव्हा मुद्गल म्हणाले, दक्षा, अयोगी लोक गणेशाला पंचमहाभूतात्मक जाणतात, सर्वसाधारण देहधारी समजतात, पण योगी त्यांचं योग्य आणि विशेष रूप जाणतात. त्यातला भेद मी तुला सांगतो, असं म्हणून मुद्गलांनी योगी ध्येय गणेशाचं परब्रह्मरूप सांगून गणेशाचं सगुण रूप यथायोग्य वर्णन केलं. दक्षाने प्रश्न विचारला की गणेशाने मूषक वाहन का योजलं, तेव्हा मुद्गल म्हणाले, मूष हा धातू चोरणे या अर्थी आहे. व्यापक रूपाने सर्वांच्या अंतःकरणात राहून सर्वांना मोह निर्माण करून चोराप्रमाणे तो उपभोग घेतो. त्याचं निदर्शक म्हणून गणेशाने मूषक वाहन केलं आहे, असं हे धूम्रवर्णाचं चरित्र मी तुला कथन केलं. याच्या पठणाने सारा देह धूम्रवर्णाचा होतो, सर्व प्रकारच्या तीर्थस्नानाचं फल याच्या श्रवणाने लाभतं. तरी आता तू प्रयत्नपूर्वक गाणपत्य हो. अष्टमखंड समाप्त.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत श्री मुद्गल पुराण संहिता वाचन. अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.

पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्ती सुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्ती सुधा. भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आता ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं आणि स्वर आहे शरद जांभेकर यांचा.

श्रोते हो ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे अशोक पत्की यांचं आणि स्वर आहे उपेंद्र भट यांचा.

पितृपंधरवड्यामध्ये भक्तीसुधावरून रोज गरुड पुराण प्रसारित होत आहे. मृत्यूपश्चात मृत पावलेल्या व्यक्तीला सद्गती प्राप्त होण्यासाठी श्री गरुड पुराण श्रवण करावं असं म्हणतात. गरुड पुराणातील प्रेतकल्पात मृत्यूनंतरच्या 10 दिवसांचं समग्र वर्णन, श्राद्धविधी कसा करावा, भगवान विष्णूंचे 24 अवतार, नीतीसार, आयुर्वेदाचं महात्म्य, रत्नपरीक्षा असे अनेक विषय यामध्ये आहेत. सारांश रूपातील गरुड पुराणाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. भाद्रपद कृष्ण प्रतिपदा ते भाद्रपद अमावस्या अर्थात सर्वपित्री अमावस्येपर्यंत म्हणजेच 27 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर या दरम्यान गरुड पुराण प्रसारित होणार आहे. गरुड पुराण ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुन्हा प्रसारण रात्री 9 वाजता. या मालिकेला आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजन देण्यासाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30, नंबर पुन्हा एकदा 7020353530.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा। उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल। उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे। श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा।

श्री स्वामी समर्थ। अक्कलकोटात कोंडू नाना या नावाचे स्वामी समर्थांचे परमभक्त राहत होते। स्वामींच्या नामात ते सदैव दंग असायचे। एकदा खास बागेतून येत असताना त्यांना खूप तहान लागली। तिथे जी विहीर होती त्या विहिरीचं पाणी प्यायचं म्हणून त्यांनी त्या विहिरीतलं पाणी काढलं, स्वच्छ हातपाय धुतले आणि ते आता पाणी पिणार। एवढ्यात बंब गारड साहेब तिथून जात होते। विहिरीचं पाणी कोणीतरी खराब करतो आहे असं वाटून कसलीही चौकशी न करता त्यांनी स्वामी भक्त कोंडू नाना यांना चार शिव्या घातल्या आणि बुटाच्या चार लाथा मारल्या। कोंडू नाना ह्या अनपेक्षित हल्ल्याने एकदम बावचळले। त्यांना साहेबांचा हा उर्मटपणा सहन झाला नाही। संस्थानात तक्रार करण्यात तर काही अर्थच नव्हता, म्हणून ते धावत धावत स्वामींपाशी आले आणि घडलेला सर्व वृत्तांत त्यांनी स्वामींना सांगितला। स्वामींनी काहीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही। ते कोंडू नानांना आश्वासक शब्दात काहीच बोलले नाहीत। संध्याकाळी काय झालं तर बंब गारड साहेब राजवाड्यातून परत येत असताना त्यांच्या पायाला आडव्या पडलेल्या ओंडक्याचा जबरदस्त धक्का लागला। ज्या पायाने त्यांनी कोंडू नानांना चार लाथा मारल्या होत्या त्याच पायाला इजा झाली। काही दिवस लोटले, पाय बरा होण्याऐवजी व्याधी वाढतच गेली। डॉक्टरांनी खूप उपाय केले परंतु उपयोग झाला नाही। संस्थानात मोरो काशी या नावाचा एक मामलेदार होता। तो म्हणाला, साहेब स्वामींपाशी जा, ते तुमच्या पायावर निश्चित उपाय करतील। बंब गारड साहेब स्वामी समर्थांपाशी आले। स्वामींना त्यांनी नमस्कार केला आणि आपली व्याधी दाखवली। तेव्हा स्वामी चटकन म्हणाले, अरे गाढवा, मला काय विचारतोस? साहेबाच्या लक्षात आलं की स्वामी आपल्यावर रागावलेले आहेत, परंतु त्याला कारण काही कळेना। तेव्हा स्वामी कडाडले, अरे तू आम्हाला कारण नसताना लाथा मारतोस, लाज वाटत नाही? साहेबाच्या लक्षात लगेच हा सारा प्रकार आला। स्वामी भक्ताच्या कमरेत आपण कारण नसताना लाथा मारल्या हे त्याला आठवलं। तो लगेच स्वामींच्या चरणांवर कोसळला। त्याने क्षमा मागितली, स्वामींना त्याची दया आली। खूप दिवस त्याचा पाय दुखावलेलाच होता। स्वामींनी त्याच्यावर उपाय सुचवले आणि बंब गारड साहेबांचा पाय नंतर बरा झाला। श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त। ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या प्राण प्रिय स्वामी भक्तांनो, आपल्या आयुष्याचं सुकाणू आपण नेहमी भगवंताच्या हातात द्यावं। भगवंत आपला आयुष्य मार्ग जसा आखून देईल तसं आपण वागावं। नामाची संगत क्षण मात्र न सोडता त्याच्या स्मरणातच आपले विहित कार्यक्रम त्याच्या साक्षीने पार पाडावेत। एक लक्षात ठेवा की परमेश्वरच आपला एकमेव त्राता आहे, माणूस नाही। मानवी कर्तृत्वाला खूप मर्यादा आहेत, परंतु परमेश्वर हा अवकाशव्यापी आहे। तो आपलं नीट संरक्षण करतो एवढा विश्वास ठेवायचा।

श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130। भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते। हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते। ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता। भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता। आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल। भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील। ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता। QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा। संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा। संपर्क क्रमांक 70 20 35 31 30। नंबर पुन्हा एकदा 7020353130।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: निरामय जीवन।
2: हरिओम। प्राणायामाची सुरुवात करण्याआधी 3 वेळा ओंकार म्हणूया।

ओंकार साधनेमुळे आपलं चित्त स्थिर झालं असेलच. प्राणायाम करताना पाठीचा कणा सरळ असायला हवा. यासाठी पद्मासन, वज्रासन किंवा सुखासन म्हणजे सरळ मांडी घालून ध्यानात्मक आसनात बसा. आता भस्रिका प्राणायामाने सुरुवात करूया. भस्रिका प्राणायाम करताना दोन्ही नाकपुड्यांनी श्वास छातीत पूर्णपणे भरून घ्या आणि बाहेर सुद्धा पूर्णपणे तितक्याच वेळात सोडा. प्राणायाम करताना डोळे बंद ठेवून मनात प्रत्येक श्वास आणि उच्छ्वासाबरोबर ओमचं चिंतन आणि मनन करा. हा प्राणायाम करताना